0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा, कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत.
3: साधी भोळी माझी आई, सुखाची.
0: या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं. एकता की जोड़ में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियां बांटो.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे माती कला किंवा कुंभारकाम. ह्यालाच इंग्रजी भाषेत सिरामिक्स असे देखील म्हणतात. तर अनेक कलांपैकी माती कला ही देखील एक कला आहे. तिच्यात वस्तूला हवा तसा आकार देण्यात येतो आणि त्यावर नक्षीकाम देखील करता येते. त्यामुळे वस्तू अधिक दर्शनीय बनतात. ओल्या मातीपासून सुरई, माठ, रांजणे, कुंड्या, गाडगी, मडकी, झाकण्या, पणत्या, कौले, विटा, भांडी, खेळणी, नक्षीदार देवघरे आणि कलाकुसरीच्या नक्षीदार वस्तू इत्यादी घडवून आणि त्यानंतर त्या सावलीमध्ये वाळवून नंतर त्या भट्टीमध्ये भाजून विकणारा तो कलाकार म्हणजेच कुंभार. एकेरी किंवा दुहेरी शेगड्या किंवा चुलीही तो तयार करतो. मात्र त्यांना इतर वस्तूंप्रमाणे भाजण्याची गरज नसते. महाराष्ट्रातील कुंभार गौरी गणपतीच्या, दुर्गेच्या आणि अन्य देवी देवतांच्या मूर्त्या, तसेच हरितालिका, बैलपोळ्याचे बैल आणि दिवाळीच्या सुट्टीत बालगोपाळांद्वारे बनविण्यात येणाऱ्या छोट्या किल्ल्यांमध्ये ठेवावयाच्या वस्तू, तसे शिपाई, मावळे, तसेच बाहुल्या, भुलाबाई, भुलोबा ह्याही मूर्त्या तयार करतो. कुंभार हा 12 बलुतेदारांपैकी एक आहे. ऋग्वेद काळापासून कुंभार आहेत. त्यांच्या देखील देवता आहेत बरं का? पांचानेपीर, भवानी, सांगई, शीतला आणि हरदिया या त्यांच्या देवता होत. तर मित्रांनो, आता आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया.

0: नमस्कार, मैं हूं आपका दोस्त राम प्रकाश वर्मा, लेकर आ रहा हूं कार्यक्रम कहानी जो सवारी जिंदगानी।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीपूर्वी आपण आजचा आपला जो विषय आहे माती कला किंवा कुंभारकाम याचे प्रास्ताविक बघितलेलेच आहे। आता आपण पुढील भागाकडे वळूया। त्यातील पहिले आहे कुंभाराच्या पोटजाती। महाराष्ट्रातील कुंभारांमध्ये 22 पोटजाती आहेत। त्या अशा प्रकारच्या आहेत, अहिर, कडू, कन्नड।

कोकणी खंबाटी, गरेते, गुजर, गोरे, चाकभैस, थोरचाके, पंचम, बळदे, भांडू, भोंडकर, भोंडे, मराठे, लडबुजे, लहानचाके, लाड, लिंगायत, हातघडे आणि हातोडे। आता आपण कुंभाराच्या मातीबद्दल माहिती घेऊया। कुंभार कलेसाठी तलावातील किंवा गाळातील विशिष्ट प्रकारची माती लागते। ही माती आधी उन्हात वाळवतात आणि मग ती बारीक कुटून घेतात। त्यानंतर तिच्यात घोड्याची लीद, शेण, राख, धान्याची फोलपटे इत्यादी साहित्य घालून ते मिश्रण काही दिवस मुरू देतात आणि मग त्या मातीचे गोळे बनवून ते कलाकृतीसाठी वापरतात। पुढचे आहे कुंभाराचे चाक। कुंभाराचे चाक लाकडाचे किंवा कुरंजी दगडाचे असते। या चाकाचा व्यास 30 ते 38 सेंटीमीटर असतो। चाकाला 10 ते 12 आरे असतात। चाकाखाली दगडात बसविलेला एक खुंट असतो। चाकाच्या लाकडी माथ्यावर अर्थात तुंब्यावर मातीचा गोळा ठेवून एका बांबूच्या दांडीने चाकाला गती दिली जाते। हे चाक 5 ते 10 मिनिटे फिरते। चाक फिरत असताना मातीच्या गोळ्याला आतून बाहेरून ओल्या हाताने आकार दिला जातो। तयार केलेल्या भांड्याचा पृष्ठभाग गुळगुळीत झाल्यानंतर भांडे हळूच काढून घेऊन आधी ते सावलीत आणि मग उन्हात वाळवले जाते आणि नंतर मग अशी तयार झालेली अनेक भांडी आव्यात अर्थात कुंभाराच्या भट्टीत पेटवून तीत भाजली जातात। मित्रांनो, आता आपण कुंभाराची अन्य अवजारे कोणती आहेत त्याबद्दल माहिती घेऊया। पहिले आहे आवा, म्हणजेच कुंभाराची वस्तू भाजायची भट्टी। 5-6 विटांचे थर आणि त्यावर कोळसा, परत विटांचे थर आणि कोळसा अशी आव्याची रचना असते। भाजलेल्या वस्तूंना जर तांबडा रंग हवा असेल तर आव्यातील धुराला बाहेर जाण्यासाठी वाट करून देतात। वस्तू जर काळ्या रंगाचे हव्या असतील तर आवा पेटल्यावर काही वेळाने धूर बाहेर जाणे बंद करतात, म्हणजे धूर आतल्यात कोंडून वस्तूंना काळा रंग येतो। दुसरे आहे गंडा किंवा गुंडा। हा एक बहिर्वक्र आकाराचा दगड असतो। वस्तूच्या आतून वस्तूवर एका हाताने फिरवला जातो, त्यामुळे वस्तू गुळगुळीत आणि पक्की होते। तिसरे आहे चोपणे। ही एक प्रकारची लाकडी थोपटणी असते। जी वस्तू तयार करायची असेल तिला बाहेरून चोपण्याने ठोकले जाते, त्यामुळे वस्तू पक्की होते। चौथे आहे बांबूचा दांडा। हा चाक फिरवायला लागतो। चाकाच्या दोन आऱ्यांमध्ये बांबू घालून कुंभार चाकाला गती देतो। पुढचे आहे मण्यांची माळ। ही वस्तूला चकाकी आणण्यासाठी वस्तूवरून फिरवली जाते। आणि शेवटचे आहे साचे। विटा, मूर्ती वगैरेंसाठी लाकडी साचे असतात। मंडळी, आता आपण कुंभाराबद्दलच्या आख्यायिका आहेत त्यातील एक आख्यायिका ऐकूया। महादेवाने जेव्हा कुंभार निर्माण केला तेव्हा त्याने कुंभारणीची देखील निर्मिती करण्यास दुर्गेला सांगितले। कुंभारणीची निर्मिती झाली खरी, पण ती बाई अगदी दुर्गेसारखी दिसत होती, त्यामुळे कुंभाराला आपली बायको ओळखूच येईना। मग महादेवाने कुंभाराला सांगितले की जिच्या नाकात आणि डोक्यात अलंकार नाहीत ती तुझी बायको समज। तेव्हापासून आस्थागायत कुंभाराच्या बायका नाकात आणि डोक्यात दागिना घालत नाहीत। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आपने ऐकत आहत रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलेलेच आहे की कुंभार साध्या मातीपासून किती कलाकुसरीने जीवन आवश्यक वस्तू बनवतो। त्यानंतर कुंभाराच्या पोटजाती, माती, चाक, अन्य अवजारे आणि आख्यायिका यांची विस्तृत माहिती घेतलेलीच आहे। आता आपण कुंभारकाम किंवा मातीकलेचा इतिहास जाणून घेऊया। कुंभारकला ही अतिशय पुरातन विकसित सांस्कृतिक कला आहे। ह्या कलेच्या वस्तूंचे पुरातत्व खात्याने जपलेले कलात्मक विविध अवशेष आत्ताच्या काळातही पाहावयास मिळतात। ही कला युरोप तसेच चीन, क्रेतान, ग्रीक, पॅरिस, मायन, कोरिया या देशांतही बघावयास मिळते। तरी सुद्धा ह्या कलेची सुरुवात पूर्व आशिया खंडात चीन व जपान येथे मातीची भांडी बनवण्याने झाली। त्यानंतर जगभरात अन्यत्र ही कला अस्तित्वात आली। 16व्या शतकापर्यंत चीनमधून अगदी थोड्या प्रमाणात महागडी चिनी मातीची भांडी युरोप खंडात आयात होत होती, परंतु त्यानंतर युरोपामध्येही हुबेहूब तशाच प्रकारच्या भांड्यांची नक्कल करून भांडी तयार करणे सुरू झाले। ते इटली देशाच्या फ्लोरेन्स शहरात प्रथम सुरू झाले। नक्षीदार वस्तूंची मागणी वाढली आणि त्यात मुलामा दिलेल्या आकर्षक भांड्यांचीही भर पडली। तिथल्या देशांतील स्थानिक राज्यकर्त्यांनी या कलाकारांना भांडवली सहाय्य केले। मित्रांनो, आता आपण बघूया कोणत्या कोणत्या मुख्य देशांमध्ये कुंभारकाम अर्थात सिरॅमिक्सचे काम केले जाते। जर्मनी, ऑस्ट्रिया, रशिया, मेक्सिको आणि अमेरिका। जर्मनीमध्ये मातीच्या भांड्यांचे उत्पादन करणारे 4 कारखाने आहेत। ऑस्ट्रिया देशाच्या व्हिएन्ना येथे 1718 मातीकाम सुरू झाले। रशियामध्ये 1744 या कलेचे उत्पादन चालू झाल्याचे निदर्शनास आले। मेक्सिकोमध्ये पौराणिक पद्धतीने या कलाकुसरीच्या वस्तू बनवल्या जातात, तर अमेरिकेमध्ये या वस्तू तयार करण्याचे ओझाई कॅलिफोर्निया येथे कलाकेंद्रे आहेत। मातीकला शिकण्यासाठी अमेरिकेमध्ये महाविद्यालय, विद्यापीठे, फाईन आर्ट इन्स्टिट्यूट उपलब्ध आहेत। मंडळी, आपल्या भारतात देखील कोलकाता येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सिरॅमिक्स वेस्ट बंगाल मध्ये मातीकलेचे प्रशिक्षण दिले जाते। तसेच आपल्या महाराष्ट्रात देखील मुंबईमध्ये जे आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये पॉटरी अर्थात सिरॅमिक्सची कला शिकवली जाते आणि इतर बऱ्याच खाजगी संस्थांमध्ये देखील सिरॅमिक्स कला शिकवली जाते। रसिक हो, तुम्हाला जर कुंभारकामाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही रामलिंग कुंभार यांनी लिहिलेले धांडोळा भारतीय कुंभारांचा हे पुस्तक जरूर वाचू शकता। तर मंडळी, याबरोबरच आपली ही माहिती इथे पूर्ण होत आहे। मातीकाम किंवा कुंभारकाम याबद्दल आपण विस्ताराने आज माहिती घेतलेली आहे। या भागात एवढेच, पुन्हा भेटू रंगनवेच्या नव्या भागात एका नवीन विषयाला घेऊन। नमस्कार।

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा.

नाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवनगाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास, या प्रवासाच्या अंतिम टप्प्यांकडे आपण वाटचाल करीत आहोत। आणि त्याआधी मागच्या भागात तुम्हाला मी पद्मशिलेवरचं 72 तासाचं चिंतन, त्याचं सार आणि त्याच्यातून मनाच्या एकाग्रतेकडे आपण आलो होतो, आणि त्याचाच पुढचा भाग मला तुम्हाला निवेदित करायचा आहे। पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचाराची पद्धती, आज परवलीचा शब्द झालेला आहे। अगदी सोपं उदाहरण, वेळोवेळी आम्हाला जे विद्यार्थी दशेत, नंतर मी विविध परिषदांमध्ये सांगितलं गेलं, सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे काय, होकारात्मक विचार म्हणजे काय, अगदी साधं उदाहरण आहे रोजचं। ज्याच्या मनामध्ये नकारात्मकता असेल तो म्हणेल अर्धा ग्लास रिकामा आहे, पाण्याचा अर्धा ग्लास रिकामा आहे असं जो म्हणतो त्याची विचार करण्याची पद्धत नकारार्थी आहे। आणि याच्या उलट जो दुसरा म्हणतो अरे ग्लास रिकामा नाही अर्धा ग्लास भरलेला आहे, याला म्हणायचं सकारात्मकता। या ठिकाणी पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड, मानवी संसाधन विकास केंद्र, पॉझिटिव्ह मधला P, मेंटल मधला M आणि ॲटिट्यूड मधला A, ह्या PMA हा आजचा परवलीचा शब्द आहे। PMA म्हणजे सकारात्मक विचार करण्याचा ची वृत्ती, P म्हणजे पॉझिटिव्ह सकारात्मक, M म्हणजे मेंटल म्हणजे मनाचं मन, आणि ॲटिट्यूड म्हणजे प्रवृत्ती। आणि यासाठी शिक्षणात सर्वत्र सकारात्मकताच हवी, नकारात्मकता नको, ती दुर्बलता आणते। याच्यासाठी व्यवहारातले उदाहरणं दिली मी अगदी। समजा अगदी लहानपणापासून बघा, आपलं बालपण आपल्याला किती आठवतं पहा, नाही तर जे थोर मोठे ऐकत असतील त्यांनाही अनुभव या गोष्टीचा। पहिल्यांदाच ज्याला मूल पडतं त्याला आपण म्हणतो अरे बाळा पडला आम्ही नाही पाहिला, बाळा पडला डिगी डिगी लाला आम्ही नाही पाहिला, आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो। मग ते मूल परत धडपडत उभं राहतं आणि मग याला धर त्याला धर आणि काही दिवसांनी ते चालायला लागतं। तसंच आपण पाहतो पाल एकदा चढते, दोनदा चढते, तीनदा चढते, तीनदा चारदा पडल्यावर ती चढत राहते आणि एकदा ती तिच्या उद्दिष्टापर्यंत जायला यशस्वी होते। हे झालं सकारात्मकतेचं। किंवा दुसरी गोष्ट आहे, एखादा मुलगा आऊट होतो खेळताना, जर त्याचा शिक्षक सकारात्मक वृत्तीचा असेल तर तो म्हणेल अजिबात काळजी करू नको, हा चेंडू तुझ्यासाठी नव्हताच, तू त्याची काळजी करू नको, तुला मी 20 बॉल खेळायला सांगितले, तू 5व्या बॉलला आऊट झालेला आहे, अजून तुझे 15 चेंडू शिल्लक आहे, तर तू पुढचा जो चेंडू आहे तो माझ्यासाठी हा विचार कर, आणि काय चमत्कार लागलीस तो फलंदाज तो चेंडू आसमानात भिरकवून देतो। म्हणजे ही सकारात्मकता आहे. पण आपलं होतं उलट. आपण मुलाचं काही चुकलं की अगदी काय मूर्खासारखा वागतो, ठोंब्याच राहणार तू, गाढव काय बोंब पाडणार. हे गाढव या शब्दावरून आठवण आली मला की परवाच आमच्या सोसायटीत एका मुलाचा आमच्या ऑल इज वेल ग्रुपतर्फे कौतुक सोहळा झाला. राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला निरनिळ्या स्पर्धात प्रचंड बक्षीस मिळाले. 40,000-20,000 तर चेक मिळाला. त्याबद्दल त्याचा कौतुक सोहळा होता. त्याला त्याच्या मातेच्या वृत्तीबद्दल मी तिथे बोललो. त्याची जी आई आहे MD होमिओपॅथी आहे त्या, स्नेहलताई जैन, की मुलाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता. माझा आवडता प्राणी, माय डिअर ॲनिमल. त्या माऊलीने मुलाला आवडता प्राणी म्हणून कोण सांगितलं? माय डिअर ॲनिमल डॉंकी. म्हणजे बघा, प्रत्येकाने गाय, कुत्रा, कबूतर, मांजर, ससा, पण या ताईंनी नेमका डॉंकी निवडला. आणि त्या डॉंकीचं महत्त्व कसं, आणि माझ्यासाठी नम्रतेने नुसतं मार्गदर्शन मागितलं. खरं मार्गदर्शनाची त्या ताईला काहीच आवश्यकता नव्हती. मीही माझे दोन काय अनुभवाचे शब्द असतील सांगते. मला इथे विषय असा मांडायचा आहे की माझा आवडता प्राणी गाढव हे कोणाच्या मनात आलं असतं का? पण त्या माऊलीच्या मनात ते आलं आणि त्या बक्षिसाला, त्या व्याख्यानाला त्याने प्रचंड टाळ्या मिळवल्या. याला म्हणायची सकारात्मकता. नाहीतर साधं सायकलवरून पडलं की तुला गदड्या दिसत नाही का नीट, ते हँडल नीट पकड ना. तुला सांगितलं होतं ना, तो कधीच सायकल शिकणार नाही. आपण उलट उत्तेजन दिलं पाहिजे. ही सकारात्मकता आहे. आणि तुम्ही जर नकारात्मकता दाखवली तर मुलं निष्क्रिय बनतील, कृतीशून्य बनतील. अगदी उदाहरण आठवतं मला की माझ्या मुलीचा फोन येतो की नातीला टेन्शन आलेलं आहे, उद्या परीक्षा आहे. मग मामाचं आणि तिचं खूप गुळपीठ आहे. मग मामा सांगतो, मी कॉन्फिडन्सची गोळी दिलेली आहे तुझ्या आईजवळ, ती तुला देईल आणि तुझा पेपर चांगला जाईल. मग माझी मुलगी नातीला दूध देते, का ग आई गोळी म्हणे, या दुधात टाकलेली आहे ती. नुसतं मामाच्या शब्दावर विश्वास, कॉन्फिडन्सची गोळी, आणि काय चमत्कार. पेपर झाल्यावर नात हसत हसत उड्या मारत येते, मामाची कॉन्फिडन्सची गोळी कामाला आली. याला होकारात्मकता म्हणतात. आजच्या पुढच्या पिढीचं जे शिक्षण आहे ते कृतिशील आहे. कुठे होते आपल्याला एवढे प्रोजेक्ट, प्रकल्प, विविध कार्यक्रम? आता विविध प्रकारचे कार्यक्रम मुलं प्रदर्शनात, शाळेच्या वार्षिक प्रदर्शनात साजरे करतात. माझ्या शाळेचा ज्यावेळा सुवर्ण महोत्सव झाला त्यावेळा तर आम्ही पूर्णपणे अंतराळचं सगळं एक रूम तयार केली होती मुलांकडून. म्हणजे कृतिशीलता महत्त्व आलेली आहे. छोटे मोठे उद्योग समूह, गट, संस्था, संघटना मनापासून किती गरिबांसाठी झटतात याचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करावा. म्हणजे मी नकारात्मकता मांडत नाही, नेमकी सकारात्मकता तुम्हाला आता उदाहरण देतो. विप्रोचे प्रेमजी, दानशूर, दोन व्यक्तींची तुलना करू नये, पण कर्ण जसा दानशूर तसा हा आधुनिक कर्ण भारतातला. आपल्या व्यवसायात होणारा नफा, विप्रो आज मोठी कंपनी आहे, आपल्या व्यवसायातला होणारा नफा अमुक टक्के प्रमाणात दरवर्षी दानाला द्यायचा, गरजू लोकांना वाटायचा, निराश्रित लोकांना वाटायचा, पीडित लोकांना वाटायचा, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी द्यायचा, असे कोट्यवधी रुपये प्रेमजी आणि त्यांची विप्रो कंपनी आजच्या क्षणाला सुद्धा करत आहे. तुम्ही 8-10 दिवसापूर्वीचे वर्तमानपत्र उघडून पाहिले तर याची साक्ष दिली जाईल. तर पॉझिटिव्ह दृष्टिकोन हा आहे. छायाचित्रकाराकडे अधिक असते सर्व प्रसिद्धीचा स्टंट. पण मला आठवतं की असे 2-3 लोक आहेत, अगदी पुण्याचं उदाहरण घ्यायचं तर मोहन धारिया, वनराई प्रकल्प त्यांनी सगळं हिरवगार करायचं यशस्वी रित्या राबवला. नानाजी देशमुख वारले ते आता. 60 वर्षानंतर मी निवडणूक लढवणार नाही. मध्य प्रदेशात गोंडवन अंत्योदय योजना, शेवटच्या माणसाचा उदय होईल अशी योजना त्यांनी राबवली आणि यशस्वीरित्या करून दाखवली. अगदी दूर कशाला, पुण्यामध्ये चिंचवडला मोराया गोसाईजवळ धनेश्वर मंदिर आहे, त्याच्या पलीकडे गुरुकुलम आहे. तिथलं सगळं प्रमुख प्रणेते गिरीश प्रभुणे आहे. आदिवासी, भिल्ल, वंजारी, वडार, आई वडील नाहीत असे 300-350 मुलं मुली गुरुकुलात आज शिक्षण घेतात. आणि त्यांच्या शिक्षणाचा पाया हाच आहे की शालेय शिक्षणापेक्षा इथून बाहेर पडणारा मुलगा त्याच्या पायावर उभं राहील. सवड मिळाली, वेळ मिळाली तर त्या गुरुकुलला भेट द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल तिथं केवढं मोठं काम उभं आहे. मी तिथे जात होतो पूर्वी. तर याला पॉझिटिव्ह म्हणतात. वेदांत नुसतं विश्वच बंधुत्व मांडत नाही तर वैश्विक एकात्मता मांडतो. त्यांचा जो वेदांत, वेदांत काय आहे, त्यांचे वेद नुसते बोलण्यासाठी नाही, पाठ करण्यासाठी नाही, तर वेदांतामधून त्यांनी वसुदैव कुटुंबकम आपली जी परंपरागत कल्पना आहे ती मांडली. सर्व जग हे माझं घर आहे. माणूस कसाही असो, पशु कसाही असो, चांगला असो वाईट असो, तो व मी एकच आहे ही एकात्मता वेदांताकडून, याचं साक्षात उदाहरण आपल्याजवळ आहे. ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद म्हणून घेतले, कारण त्याला ज्ञानेश्वर आणि तो रेडा दोघेही एकरूप होते. सामरस्य, समन्वय, समुत्कर्ष असा सकारात्मक विचार, विज्ञाननिष्ठ विचार देणाऱ्या ना वेदांतातून मिळाला. वेदांताच्या प्रसाराची ध्वजा स्वामीजींनी खांद्यावर घेतली. राष्ट्रासाठी कोणतं कार्य करायचं आहे हे उद्दिष्ट त्यांच्या मनात नेमकं होतं. एखाद्या वेळा पुनरावृत्ती होईल या मुद्द्याची, म्हणजे कार्य काय करायचं याची दिशा स्पष्ट होती. त्या दृष्टीने ते म्हणतात, सर्वप्रथम हे नीट लक्षात घ्या की हे राष्ट्र झोपड्यात राहते. एखाद्या देशाचं, राष्ट्राचं भविष्य, भवितव्य त्या देशातील राहणाऱ्या लोकांच्या परिस्थितीवर अवलंबून असते. आपण इथल्या गरीब, निम्नस्तरीय, पीडित, दलित लोकांबद्दल काय मत बाळगून असतो याचा विचार केला की माझ्या छातीत कोण वेदना झाल्या म्हणून सांगू. त्यांना वर यायला संधीच नाही, त्यांची सुटका नाही, सुटकेचा अन्य कोणताही मार्ग नाही, त्यांना कोणी मित्र नाही, कोणी सहाय्यकर्ता नाही. प्रतिदिनी ते अधिक अधिक खोलवर बुडतच चाललेत. इथल्या विचारवंतांनी हे सारे पाहिलेही आहे, परंतु दुर्दैवाने त्यांनी हे सारे पाप हिंदू धर्माच्या दाराशी नेऊन ठेवलेत. मित्रांनो, परमेश्वर कृपेने या रहस्याची उकल मला झाली. या अवनीतीस धर्माचा कुठलाही दोष नाही, या उलट या धर्माची शिकवणच बोलकी आहे. या जगात यच्छावत असलेले सर्व प्राणीजात ही तुमची विविध रूपे आहेत. एकदा हे तुम्ही लक्षात घेतलं आणि त्यानुसार आचरण केलं तर ही समस्याच राहणार नाही, हा मला विश्वास आहे. ही स्वामीजींची आपल्या वेदांतावरची, तत्वज्ञानावरची प्रचंड श्रद्धा होती. अजून एक स्वामीजींचा विशेष मी तुम्हाला सांगतो, भारत भक्ती. हा तर स्वामीजींचा प्राण. याच्या प्रभाव क्षेत्रात जो जो आला तो याच भक्तिरंगात रंगून गेला. जसे सुगंधित सुंदर फुलं काही काळ आपल्या ओंजळीत घेतली तर तेवढ्याच पुष्पसहवासाने आपली ओंजळी गंधमय होऊन जाते, सुवासिक होते. स्वामीजींच्या मधुर आवाजात भारत हा शब्द सर्वप्रथम ऐकला त्या क्षणी आमच्या मनात भारताविषयी आत्मिक प्रेम निर्माण झाले. त्या प्रेमात स्नेह, ममता, अस्मिता, उत्सुकता, साहसता, शूरता, आदरता, अभिमान, काय काय सांगू, हे सर्व भाव समाविष्ट झाले होते. जे जे उदात्त उत्तम आहे त्याचे देशवासियांसमोर सौधारण उदाहरण त्यांनी दिले. या संदर्भात भगिनी निवेदिताचं एक टिपण अत्यंत बोलक आहे. जपान प्रखर राष्ट्रभक्ती अन्यत्र नाही, ते नुसतं बोलतच नाही तर कृती करतात. आपण मागच्या भागात संप बुटाचा कारखाना हा भाग पाहिलाय. तिथे युद्धात दुसरं इतिहासाचा शिक्षक नव्हे विद्यार्थी म्हणून सांगतो, दुसऱ्या महायुद्धात कोणी विश्वासघात नाही जपानमध्ये, उलट सर्वस्व अर्पण करण्याची तयारी. एक प्रचंड खाई निर्माण झालेली होती आणि ती खाई पार करायची म्हणजे इंजिनियर येणार, ते तातडीने पूल उभारणार आणि मग त्याच्यावरून सैन्य जाणार. नुसतं आव्हान करण्यात आलं, त्याला प्रसारमाध्यमं एवढी वेगवान नव्हती. सर्वत्र आव्हान करण्यात आलं आणि सांगण्यात आलं की असा असा प्रसंग आहे. क्षणाचाही विचार न करता युवक, युवती, वृद्ध, बाल, बालिका एक जात सगळे धावत निघाले आणि क्षणाचाही विचार न करता धडाधड धडाधड सगळ्यांनी त्या खाईत उड्या टाकल्या. खाई भरून गेली आणि त्यांच्या शवांवरून सैन्य गेलं. याला म्हणायचं देशभक्ती. आणि महायुद्ध फिरलं कुठे होतं? रशिया, स्टॅलिनग्राडचा लढा. चौकाचौकातून घराघरातून लढाई लढली गेली. ज्याला राष्ट्र एक होतं त्याला अशा घटना घडतात, त्याला देशभक्ती म्हणतात. आपल्यामध्ये देशभक्ती नाही आहे असं नाही. आपणही पाहिलेलं आहे की खलिस्तानची चळवळ ज्याला तीव्र होती, काहीतरी अतिरेक्या कारवाया चालू होत्या, त्याला उसाच्या मळ्यांमध्ये पंजाबमध्ये अतिरेकी लपून बसले, पाकिस्तानी लपून बसले, त्याला ऊसवाल्यांनी मळेवाल्यांनी कुठल्याही क्षणाचा विचार न करता उभ्या उसाला आग लावून दिली होती. राष्ट्रभक्तीबद्दल आपल्यालाही अभिमान आहे अशा गोष्टी आहेत. 1947 साली भारत स्वतंत्र झाला. हैदराबाद, जुनागड, काश्मीर समस्या या टांगत्या तलवारीनिशी आपल्यावर होत्या. आजही काश्मीर धुमसतोच आहे, पण असंही असलं तरी सर्वस्वपणे या समस्यांवर मात करीत एकसंघ भारत सरदार वल्लभभाई पटेलांनी घडवूनच आणला. आणि त्यानंतर आलेले राज्यकर्ते पक्ष कुठलाही असो, परंतु त्यांनी देशासाठी सर्वोच्च तऱ्हेची आपली तयारी दाखवली, त्यागाची तयारी दाखवली. म्हणूनच आज आपण सुखाने जगतो आहोत. प्राणीमित्र स्वामीजी पण आपण अनुभवलेले आहे. पक्ष्यांचा मुक्त वावर होता त्यांच्या मठात. पहिल्यांदा हरिण, नंतर काही कोंबड्या, मग पाठोपाठ शेळ्या, मेंढ्या आणि त्यातल्या त्यात हंसी, बकरी व भालू नावाचं कोकरू, वाघ्या, कुत्रा हे त्यांचे खास मित्र. बागेत फुलझाडं आणि फळझाडंही विपुल. वाघ्या म्हणजे कुत्रा मठाच्या मालकाच्या तोऱ्यात वावरत असे आणि सगळीकडे फिरत असे एखाद्या पहारेकऱ्यासारखा. हंसी बकरी स्वामीजींची विनवणी चाले तिला, दूध देते का ग बाई, दूध देते का ग बाई. छोट्या कोकरांच्या गळ्यातील घंटांचा मंजूळ ध्वनी सर्वांनाच भुलवून टाकत असे. थोडक्यात जलचर, भूचर, वृक्षवेली यांचे वायदे पूर्ण करण्यात, त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यात स्वामीजींना धन्यता वाटत असे आणि त्यांचा दिवस कुठे जात असे त्यांना कळत नसे. आणि मी पुन्हा म्हणेल, स्मरण का तर आजच्या युवकांबद्दल त्यांना चीड का वाटते, तो म्हणजे ओठातल्या ओठात पुटपुटणे, मंद हसणे, नाटकी पद्धतीने बोलणे, चालणे, बायके हावभाव करणे, या साऱ्या गोष्टींचा स्वामीजींना तीव्र चीड होती, नवे घृणा होती. स्वामीजींच्या मते युवक कसा असावा हे त्यांचे एक चरित्र लेखक सत्येंद्रनाथ मुजुमदार यांच्या शब्दातच सांगतो. युवकाची प्रत्येक कृती पुरुषार्थीच असली पाहिजे, सदैव त्याने पराक्रमासाठी सिद्धच असले पाहिजे. त्याचं बलदंड शरीर, दुर्दम्य आशावाद ती असलं पाहिजे आणि भव्य भव्य स्वप्न पाहण्याची आणि ते कृतीत आणण्याची त्याची नेहमी तयारी असली पाहिजे आणि त्यासाठी कष्टाची जोडावी. यातूनच युवक सिद्ध होईल. अशा रीतीने आपण स्वामीजींना अभिप्रेत असलेला युवक पाहत होतो. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर प्रेम करणारे प्रेमिकांनो आणि माझ्या मायबाप श्रोते हो, त्यांच्याच भाषेत मी सांगेल त्यांचं जे घोषवाक्य आहे, आनंदी रहा आनंद लुटा. पुढच्या भागात आपण अजून स्वामीजींच्या काही गुणविशेषांची दखल घेणार आहोत. सध्या या ठिकाणी मी थांबतो. आपल्याला मनापासून अभिवादन करतो. धन्यवाद.

0: जिंदगी बहुत हसीन है, कभी हंसाती है तो कभी रुलाती है, लेकिन जो जिंदगी की भीड़ में खुश रहता है, जिंदगी उसी के आगे सिर झुकाती है। नमस्कार, मैं हूँ अमोल। आप सभी रेडियो पुनेरी आवाज सुनने वालों को मेरी ओर से बहुत बहुत शुभकामनाएं। आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोते हो, नेहमीप्रमाणेच आज सुद्धा दुपारी मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे। 6 वर्ष पूर्ण केलेला आपला हा शो, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या विषयावर बोलतो, कधी कविता, कधी चारोळ्या, तर कधी चित्र चारोळ्या। आणि आज सुद्धा आपण एक चित्र दिलेलं होतं, त्या चित्राच्या अनुषंगानं आपल्याला खूप सुंदर सुंदर रचना ज्या आहेत त्या आलेल्या होत्या। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा।

जगताना जगून घ्यावे मनसोक्त नको बहाने, तर ही माझी एक चारोळी होती. आणि यानंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पहिल्या रचनेकडे वळतोय, ज्यामध्ये सुलभा सत्रुवार मॅडम लिहित आहेत पुणेतून. सुलभा सत्रुवार मॅडम यांनी पुणेतून लिहिलंय की शब्द फुले या शीर्षकाखाली, की शब्द फुले स्नेहमयी गोडवा आणि नात्यात, पण रुसवा मनात परी आणू नये ओठात. वा, शब्द फुले स्नेहमयी गोडवा आणि नात्यात, असला रुसवा मनात परी आणू नये ओठात. शब्द हे शस्त्र आहे राखावे याचे भान, शब्द हे शस्त्र आहे राखावे याचे भान. जखम होता शब्दाने राहील काय मग शान, जखम होता शब्दाने राहील काय मग शान. तर शब्द आणि शब्दांचे बाण या अनुषंगानं मॅडमनी लिहिलंय की शब्द फुले स्नेहमयी गोडवा आणि नात्यात, रुसवा मनात जरी असला तरी ओठात आणू नये, कारण शब्द हे शस्त्र आहे, त्याची जखम जी आहे ती कायम राहते. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन सुलभा सत्रुवार मॅडम यांच्या पुणेतून लिहिलेल्या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये दीपाराणी पांडुरंग गोसावी मॅडम लिहित आहेत पुणेतून. मॅडमनी लिहिलंय की तुझ्या नजरेचा तीर माझ्या उरी घुसला, तुझ्या नजरेचा तीर माझ्या उरी घुसला, तुझ्या नामाचा गजर हृदय टिकटिकला. तुझ्या नजरेला नजर मिळता देह कंपला, साता जन्माची ओळख जणू जीवनी हसला. तुझ्या नजरेला नजर मिळता देह कंपला, साता जन्माची ओळख जणू जीवनी हसला. तर अप्रतिम सुंदर अशी दीपाराणी पांडुरंग गोसावी मॅडम यांची पुणे येथून पाठवलेली ही सुंदर अशी चारोळी होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ संगीता भागोराव नरवाडे मॅडम लिहित आहेत हिंगोली येथून. मॅडमनी लिहिलंय की आपलेच असतात जवळचे जे मनाला घाव देतात, आपलेच असतात जवळचे जे मनाला घाव देतात, पण सहानुभूतीची अक्षरे आणि काळजावर व्रण देतात. वा, मग सहानुभूतीची अक्षरे आणि काळजावर व्रण देतात. आपण असतो भोळे म्हणणे त्यांचे मानत जातो, आपण असतो भोळे म्हणणे त्यांचे मानत जातो, पण हलकेच शब्द तीरांचे काळीज आपले चिरून जातात, पण हलकेच शब्द तीराचे काळीज आपले चिरून जातात. तर आपलेच लोक आपल्याला घाव देतात आणि पुन्हा वरून सहानुभूती दर्शवतात, काळजावर व्रण देतात. अप्रतिम सुंदर शब्दांकन या रचनेमध्ये होतं सौ संगीता भागोराव नरवाडे मॅडम यांची हिंगोली येथून पाठवलेली ही सुंदर अशी रचना होती श्रोते हो. आणि या रचनेनंतर पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये अतुल कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिलंय. अतुल कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून. सरांनी लिहिलंय की युद्धामधल्या शस्त्रांनी ज्या जखमा होतात भरून निघतात, वाघबाण जे काळीज चिरतात जिवंतपणी मृत्यू देतात. वाह, ओळखशील जेव्हा मानवा शब्द तुझे तलवार दुधारी, घाव न दिसती डोळ्यांना पण संपूर्ण जाती नाती सारी. ओळखशील जेव्हा मानवा शब्द तुझे तलवार दुधारी, घाव न दिसती डोळ्यांना पण संपूर्ण जाती नाती सारी. प्रसंग बाका रोजच येतो कलियुगातील ह्या जीवनामध्ये, प्रसंग बाका रोजच येतो कलियुगातील ह्या जीवनामध्ये, जिव्हा त्यांची ताब्यामध्ये श्रेष्ठ जाण तू सगळ्यामध्ये. जिव्हा ज्याची ताब्यामध्ये श्रेष्ठ जाण तू सगळ्यामध्ये, आचरण हे कठीण आहे हो पारंगत अभ्यासाने, आचरण हे कठीण आहे हो पारंगत अभ्यासाने. परिस्थिती ही बदलत नाही पण जगशील तू आनंदाने, परिस्थिती ही बदलत नाही पण जगशील तू आनंदाने. वाह, तर ज्याची जिव्हा त्याच्या ताब्यामध्ये असते तोच श्रेष्ठ असतो. कोणाला कुठं काय आणि किती बोलावं हे कळतं तो जो आहे तो खरंच आनंदी असतो, असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतो श्रोते हो. अतुल कमलाकर दिवाकर सरांच्या पुणे येथून पाठवलेल्या या सुंदर अशा रचनेनंतर पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये मनोहर गंगाराम राठोड सर लिहित आहेत पुसद जिल्हा यवतमाळ येथून. सरांनी लिहिलंय की आस्तास गेल्या भावना होण्याआधी प्रेम उदय, विखारी शब्दबाणांनी छिन्न विछिन्न केले हृदय. वाह, आस्तास गेल्या भावना होण्याआधी प्रेम उदय, विखारी शब्दबाणांनी छिन्न विछिन्न केले हृदय. मिटतील शरीराचे हे घाव जखम होईल एकदा बरी, मिटतील शरीराचे हे घाव जखम होईल एकदा बरी, हृदयाच्या या तुकड्यातून सदैव स्त्रवतील दुःख सरी, हृदयाच्या या तुकड्यातून

सदैव स्रवतील दुःखसरी। वा, तर मनोहर गंगाराम राठोड सरांची पुसत जिल्हा यवतमाळ इथून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना होती की आस्तास गेल्या भावना होण्याआधी प्रेम उदय, विखारी शब्दबाणांनी छिन्न विछिन्न केले हृदय, तर घाव हे किती गहिरे असतात याबद्दलचं सुंदर असं वर्णन या कवितेमध्ये होतं। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये मानसी जामसंटेकर मॅडम लिहित आहेत गोवा इथून। मॅडमनी लिहिलंय वाकबाण या शीर्षकाखाली की शब्दांचे प्रहार करतात वार, छेदत काळीज दुजा आरपार। शब्दांचे प्रहार करतात वार, छेदत काळीज दुजा आरपार, दुजा आरपार। आणि अतिशय कमी शब्दामध्ये शब्दांचे जे प्रहार असतात ते काळीज कशा पद्धतीनं छेदतात याबद्दलचे अप्रतिम असे भाव मानसी जामसंडीकर मॅडम यांच्या या चारोळीमध्ये होते गोवा इथून पाठवलेल्या। आणि याबरोबरच आपण पुढच्या रचनेकडे वळूया ज्यामध्ये काव्यरसिका या नावाने सौ रसिका आनंद शाळेग्राम मॅडम लिहित आहेत पुणे इथून। काव्यरसिका या नावाने सौ रसिका आनंद शाळेग्राम मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय शब्दबाण या शीर्षकाखाली की गैरसमजातून वादविवाद निर्माण तू केला, सत्य पडताळणी न करता माझ्यावर थेट आरोप केला। गैरसमजातून वादविवाद निर्माण तू केला, सत्य पडताळणी न करता माझ्यावर थेट आरोप केला। टोकदार शब्दबाण तुझे थेट माझ्या काळजात घुसले, टोकदार शब्दबाण तुझे थेट माझ्या काळजात घुसले। माझा काय गुन्हा होता मी फक्त स्पष्ट बोलले, माझा काय गुन्हा होता मी फक्त स्पष्ट बोलले, मी फक्त स्पष्ट बोलले। आणि खूप सारी नाती मॅडमनी पुढं असं लिहिलंय की तुझ्या माझ्या शब्दबाणांनी मी घायाळ झाले, म्हणूनच मी तुझ्यापासून दूर दूर राहू लागले। आणि श्रोते हो आपल्याला माहीत आहे की खूप सारे वादविवाद हे गैरसमजामुळं होतात, आरोपांमुळं होतात, आणि रागाच्या भरामध्ये एकमेकांना खूप सारं बोललं जातं, खूप आरोप प्रत्यारोप केले जातात आणि सत्य जे आहे ते पाहिलं जात नाही। त्यामुळे स्पष्ट कोणी बोलला तर ऐकून घ्या, त्याची पडताळणी करा आणि त्यानंतरच आपण आपला निर्णय ठरवावा, नाही का? खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते मॅडमनी। आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये विद्या झिंजाडे मॅडम लिहित आहेत नवी मुंबई नेरुळ इथून। विद्या झिंजाडे मॅडम यांनी नवी मुंबई नेरुळ इथून लिहिलंय की तुझ्या शब्दांनी केलेले मनावर वार, सांग कशी मी विसरू। तुझ्या शब्दांनी केलेले मनावर वार, सांग कशी मी विसरू। आठवतात आठवणी क्षणोक्षणी तुझ्या, आठवतात आठवणी क्षणोक्षणी तुझ्या, किती स्वतःला सावरू। प्रेमाची माझ्या जाणीव नाही तू ठेवली, प्रेमाची माझ्या जाणीव नाही तू ठेवली। अर्पण प्रीत आपुली मनोमनी मीच ती जपली, अर्पण प्रीत आपुली मनोमनी मीच ती जपली, मीच ती जपली। विद्या झिंजाडे मॅडम यांची नवी मुंबई नेरळ इथून पाठवलेली अप्रतिम रचना होती श्रोते हो, की तुझ्या शब्दांनी केलेले मनावर वार, सांग कशी मी विसरू। आणि मनावर जेव्हा वार होतात तेव्हा त्या जखमा लवकर पुजत नाहीत, नाही का? खूप अप्रतिम गहिरे असे भाव या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम लिहित आहेत शहापूर जिल्हा ठाणे इथून। सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम यांनी शहापूर जिल्हा ठाणे येथून लिहिलंय शब्दांचे बाण या शीर्षकाखाली की शब्दांच्या बाणाला कायमच असते क्रोधाची कटुतेची तीव्र अशी धार, शब्दांच्या बाणाला कायमच असते क्रोधाची कटुतेची तीव्र अशी धार। जिव्हाळ्याच्या मायेच्या मानवाच्या कोमल काळजात करतात थेट वार। वा, तर शब्दांच्या बाणाला कायमच असते क्रोधाची कटुतेची तीव्र अशी धार, जिव्हाळ्याच्या मायेच्या मानवाच्या कोमल काळजात करतात थेट वार। इतिहास साक्षी आहे शब्दांच्या बाणांचा माणसा माणसात सदैव वितुष्ट वाढले, इतिहास साक्षी आहे शब्दांच्या बाणांचा माणसा माणसात सदैव वितुष्ट वाढले। शब्दांच्या मनावर होणाऱ्या घावांनी संपूर्ण मानव जातीत अनर्थ घडले, संपूर्ण मानव जातीत अनर्थ घडले। वा, आणि खरंय की सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम लिहित आहेत शहापूर जिल्हा ठाणे येथून की इतिहास साक्षी आहे की शब्दांमुळं वितुष्ट वाढले, शब्द जे काळजात घाव करतात त्याच्यामुळं भांडण तंटा वाढलेला आहे। आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये मृणालिनी भणगे मॅडम लिहित आहेत पुणे इथून।
मृणालिनी भंगे मॅडम यांनी पुणे इथून लिहिले शब्द या शीर्षकाखाली की बोल सांगून जाती गीत सुखाचे फुला सारखे शब्द ते वेचावे. बोल सांगून जाती गीत सुखाचे फुला सारखे शब्द ते वेचावे दोघांमधल्या सुंदर भावनांचे हृदय अत्तरकुपित जपावे. दोघांमधल्या सुंदर भावनांचे हृदयात अत्तरकुपित जपावे. शब्द कधी सुटती बाणासारखे जखम जिव्हारी करून जाती. शब्द कधी सुटती बाणासारखे जखम जिव्हारी करून जाती. कितीही लावा मलम पट्ट्या घाव कधीही ना भरून येती. कितीही लावा मलम पट्ट्या घाव कधीही ना भरून येती. घाव कधीही ना भरून येती. वा मृणालिनी भनके मॅडम यांची पुणे येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना होती की बोल सांगून जाती गीत सुखाचे फुलांसारखे शब्द ते वेचावे. तर शब्द हे फुलांसारखे असावे कारण घाव जे आहेत ते भरले जात नाहीत. आणि अशा सुंदर सुंदर रचनांचा आपण आस्वाद घेणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आरजे कैलास सोबत तुमच्या आवडीचा शो हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो. आनंदी रहा, आनंदी.

0: रिश्तों में सरलता और प्यार बनाए रखने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: गलती तो गलती हुई ना, दूसरे की गलती को अगर पहली बात हमें कोई राइट भी नहीं है, लेकिन दूसरे की गलती को चेक करने का आपको हक तब है जब आप बिल्कुल परफेक्टली राइट पर है। आप भी गलती करके दूसरे की गलती को सुधारें तो उसकी दूसरे के ऊपर कोई बहुत ज्यादा इम्पैक्ट उस चीज का पड़ेगा ही नहीं। एंड इसीलिए हम सब लोग दूसरों को सुधारने की कोशिश करते रहते हैं, बट इट्स नथिंग इज रियली वर्किंग, इट वोंट वर्क दैट वे, क्योंकि हम खुद वो गलतियां या उससे भी बड़ी गलतियां कर रहे हैं।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: श्रोते हो, आपण शब्दांचे बाण या अनुषंगाने दिलेल्या चित्राच्या अनुषंगाने बोलत आहोत आणि आपल्याला माहित आहे की जेव्हा शब्दांचे बाण आपल्याला लागतात त्यावेळी मन घायाळ होतं, आपण हताश होतो निराश होतो, परंतु निराशा आणि हताशपणा हे प्रॉब्लेमचं सोल्युशन नसतं, उलट ते गुंते वाढवणारी गोष्ट असते। म्हणून निराश न होता प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे आणि त्यासाठी काय करावे लागेल याचा विचार जर केला तरच प्रॉब्लेम जो आहे तो नाहीसा होतो, कारण काही माणसे ही जास्त हळवी असतात। मी माझ्या चारोळीमध्ये लिहिलंय की काही माणसे ही जास्त हळवी असतात ती वरून नारळासारखे कठोर दिसतात, काही माणसे ही जास्त हळवी असतात ती वरून नारळासारखे कठोर दिसतात, पण कोणाच्या डोळ्यात पाणी दिसलं, पण कोणाच्या डोळ्यात पाणी दिसलं की ती सर्वात आधी पुढे जाऊन पुसतात, पण कोणाच्या डोळ्यात पाणी दिसलं की ती सर्वात आधी पुढे जाऊन पुसतात। तर या ही माझी एक चारोळी होती श्रोते हो, आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये प्रिया माकोडे मॅडम लिहित आहेत यवतमाळ इथून। प्रिया माकोडे मॅडम यांनी यवतमाळ इथून लिहिलंय की शब्द वापरताना ठेव मनात सावध पारा विचारांचा, शब्द वापरताना ठेव मनात सावध पारा विचारांचा, तलवार आहे ती दुधारी धारधार जपून वापरा कारण शब्दच करतात वार नशिबांचा। वा, शब्द वापरताना ठेव मनात सावध पारा विचारांचा, तलवार आहे ती दुधारी धारदार जपून वापरा कारण शब्दच करतात वार नशिबांचा। शब्द हा खेळ नसतो कधी, शब्द हा खेळ नसतो कधी, तो श्वासही घेऊ शकतो आणि तोडूही शकतो नाती, तो श्वासही घेऊ शकतो आणि तोडूही शकतो नाती, तू फक्त बोलतोस पण ऐकतो तो, तू फक्त बोलतोस पण ऐकतो तो, तुझ्यासाठी क्षणिक त्याच्यासाठी घाव किती, तुझ्यासाठी क्षणिक त्याच्यासाठी घाव किती। आणि अगदी खरं आहे की शब्द ही तलवारीसारखी असते, दुधारी तलवारीसारखी असते, आणि शब्द हा कधी खेळ नसतो, तो श्वास घेऊ शकतो आणि नातीही तोडू शकतो। कोणीतरी बोलतं, कोणीतरी ऐकतं, आणि बोलणाऱ्यासाठी क्षणिक असतं, परंतु ऐकणाऱ्यासाठी तो खूप गहिरा असा घाव असतो, खूप अप्रतिम गहिरा असं शब्दांकन प्रिया माकोडे मॅडम यांच्या यवतमाळ येथून पाठवलेल्या या सुंदर अशा रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सदानंद राजूबाई सीताराम पाटील सर लिहित आहेत पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून। सरांनी लिहिलंय की नजरेचा बाण सक्याम हृदय लागला, रक्ताळले हृदय पार नैनात माझ्या दिसले, नजरेचा बाण सख्याम हृदय लागला, रक्ताळले हृदय पार नैनात माझ्या दिसले, भेटती नच होती नैनांची, भेटती नच होती नैनांची, होते मिलन ते दोन हृदयांचे, हरकून गेले सख्यामी मनही पावरून गेले, तुझ्यातच सख्यामी विरघळून गेले, तुझ्यातच सख्यामी विरघळून गेले। तर सुंदर शब्दांकन असलेली सरांची ही रचना होती सदानंद राजूबाई सीताराम पाटील सरांची पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून पाठवलेली। आणि पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूयात, ज्यामध्ये सौ कविता किरण वालावलकर मॅडम लिहित आहेत दावणगिरी कर्नाटक येथून। सौ कविता किरण वालावलकर मॅडम यांनी दावणगिरी कर्नाटक येथून लिहिलंय पहिल्या चारोळीमध्ये की वाणी वापरावी जपून शब्दांचा बाण जिव्हारी, वाणी वापरावी जपून शब्दांचा बाण जिव्हारी, मृदू भाषाच असते नात्यांना जोडणारी, मृदू भाषाच असते नात्यांना जोडणारी। वा, आणि खरंय की शब्द जपून वापरावा, कारण मृदू भाषा ही नाती जोडते आणि कठोर शब्द हे नाती तोडतात। दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत मुखातून निघालेले शब्द नाही परतत तरी का काही जणांना वाणी नाही समजत, मुखातून निघालेले शब्द नाही परतत तरी का काही जणांना वाणी नाही समजत। तर शब्द वापरताना काळजी घेतली पाहिजे या अनुषंगानेचे अप्रतिम असे भाव यासुद्धा चारोळीमध्ये होते. सौ कविता किरण वालावलकर मॅडम यांनी दावणगिरी कर्नाटक येथून पाठवलेल्या या दोन सुंदर अशा चारोळ्या होते श्रोती हो. आणि याबरोबरच पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूया. सुधाकर नथू भांबरे सर लिहित आहेत नाशिक येथून. सुधाकर नथू भांबरे सरांनी नाशिक येथून लिहिलंय पहिल्या चारोळीमध्ये की बाणासारखा निघाला शब्द विषारी तोंडातून. बाणासारखा निघाला शब्द विषारी तोंडातून आर पार काळ झाला गेला तो चिरून. आर पार काळ झाला गेला गेला तो चिरून. आर पार काळ झाला गेला गेला तो चिरून. तर बाणासारखा विषारी शब्द जो काळ झाला चिरतो त्याबद्दलचे भाव यामध्ये होते. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये सरलीत आहेत की होते जखम शरीराला आहेत त्यावर उपाय. होते जखम शरीराला आहेत त्यावर उपाय. झाली जखम मनाला सांगा औषध काय. झाली जखम मनाला सांगा औषध काय. आणि अगदी खरं आहे की मनाच्या जखमेचं औषध नाही. खूप अप्रतिम सुंदर असे शब्दांकन या दोनही चारोळीमध्ये होतं. सुधाकर नथू भांबरे सरांची नाशिक येथून पाठवलेल्या या दोन अप्रतिम अशा चारोळ्या होत्या श्रोते हो. पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौ सरोज सुरेश गाजरे मॅडम लिहित आहेत भाईंदर ठाणे येथून. सौ सरोज सुरेश गाजरे मॅडम यांनी भाईंदर ठाणे येथून लिहिलंय की नजरेशी नजर भिडता मदन बाण उरी शिरला दिल घायाळ घायाळ प्राण पक्षी तडफडला. वा नजरेशी नजर भिडता मदन बाण उरी शिरला दिल घायाळ घायाळ प्राण पक्षी तडफडला. हात ठेवता कटीवर रोम रोम शहारला प्रेमिकांची नेत्रभाषा जीवजीवात गुंतला. प्रेमिकांची नेत्रभाषा जीवजीवात गुंतला. तर नजरेशी नजर भिडल्यानंतर मदन बाण उरी शिरला असं अप्रतिम सुंदर असं शब्दांकन सौ सरोज सुरेश गाजरे मॅडम यांच्या भाईंदर ठाणे येथून पाठवलेल्या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि आपण पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी सोलापूर येथून. भारती थोरात मॅडम यांनी बार्शी सोलापूर येथून लिहिलंय की शब्द शस्त्र आहे जपून वापरावे शब्दांचे बाण हृदयात घुसती खोल. शब्द शस्त्र आहे जपून वापरावे शब्दांचे बाण हृदयात घुसती खोल. कधीही न सुकणारी असते मनाच्या जखमेची ओल. कधीही न सुकणारी असते मनाच्या जखमेची ओल. मोडतात नाती वेगाने काहीही घडते रागाने. मोडतात नाती वेगाने काहीही घडते रागाने. संयम पाळा जेफेवर जपा माणसे माणुसकीने. जपा माणसे माणुसकीने. वाह वाह. तर शब्दाला शस्त्र आहे असं संबोधून शब्दांचे जे बाण आहेत ते हृदयात खोलवर घुसतात. जे कधीही न सुकणाऱ्या जखमेची ओल देऊन जातात. आणि श्रोते हो जी नाती आहे ती सुद्धा वेगाने मोडतात आणि काहीही घडू शकते रागामध्ये असं मॅडमनी त्यांच्या अप्रतिम अशा रचनेमध्ये लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे जिभेवर संयम पाळा असं म्हटलेलं आहे. भारती थोरात मॅडम यांची बार्शी जिल्हा सोलापूर येथून पाठवलेली ही सुंदर आणि अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. आणि या रचनेनंतर पुढच्या एका कवितेकडे वळूयात ज्यामध्ये अनघा सोनखासकर मॅडम लिहित आहेत अकोट जिल्हा अकोला येथून. अनघा सोनखासकर मॅडम यांनी अकोट जिल्हा अकोला येथून लिहिलं आहे क्रोधाग्नी या शीर्षकाखाली. मॅडम लिहित आहेत की शब्दांची ही जादूगिरी तिला संबोधती वैखरी. शब्दांची ही जादूगिरी तिला संबोधती वैखरी. दोघात साधते संवाद कटुतेत वादविवाद. दोघात साधते संवाद कटुतेत वादविवाद. बोल होती तलवार क्रोध भेदतो आरपार. बोल होती तलवार क्रोध भेदतो आरपार. ऐकणारा होई घायाळ क्रोधाग्नीचा हा जाळ. क्रोधाग्नीचा हा जाळ. वाह. तर शब्दांची ही जादूगरी आहे तिला संबोधती वैखरी असं अप्रतिम शब्दांकन करून मॅडमनी शेवटी असं लिहिलंय की बोल होती तलवार क्रोध भेदतो आरपार. तर शब्द हे तलवारीसारखे होतात जे आरपार भेदतात. आणि ऐकणारा घायाळ होतो आणि क्रोधाग्नीचा जाळ होतो. तर खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती. पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौ प्रिया पद्माकर डाखोडे मॅडम यांनी प्रियदर्शिका या नावाने मॅडम लिहितात. यवतमाळ येथून लिहिले मॅडम लिहितायत की अजाणतेपणी चालतात वाणीतून तीक्ष्ण तीर, हृदयच थेट चिरलं जात काळ जातून आरपार. अजाणतेपणी चालतात वाणीतून तीक्ष्ण तीर, हृदयच थेट चिरलं जात काळ जातून आरपार. कुणाला दुखवावे अशी ठेवू नका मनी भावना, कुणाला दुखवावे अशी ठेवू नका मनी भावना. नका करू खंत मनाशी कुणा माफी मागताना, नका करू खंत मनाशी कुणा माफी मागताना. वाह वाह. तर कळत न कळत वाणीतून तीक्ष्ण असे तीर मारले जातात, काळीच त्यामुळे समोरच्याचं चिरतं. कुणाला दुखवू नका असं लिहिताना मॅडमने लिहिलंय की आपण चुकलो असेल तर माफी मागताना खंत बाळगू नका. आणि ज्याच्या पाशी माफी मागण्याची ताकद असते तो माणूस हा कधीच नाती तोडू शकत नाही, किंवा त्याच्यापासून माणसं दूर जात नाहीत, नाही का. खूप अप्रतिम सुंदर भाव जे आहेत ते या रचनेमध्ये होते. सौप्रिया पद्माकर डाखोडे मॅडम यांच्या प्रियदर्शिका या नावाने यवतमाळ येथून पाठवलेल्या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये. आणि श्रोते हो पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूयात, ज्यामध्ये सौ क्रांती साईनाथ उपरे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई बीडेतून. मॅडमनी पहिल्या चारोळीत लिहिलंय मनावर तीर या शीर्षकाखाली की तुझ्या धारदार बोलाचा तीर मनावर झाला माझ्या गाव. तुझ्या धारधार बोलाचा तीर मनावर झाला माझ्या गाव, सावरण्या या माझ्या मनाला दिला मी एकांताला वाव. सावरण्या या माझ्या मनाला दिला मी एकांताला वाव, दिला मी एकांताला वाव. वाह. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मनावर घाव या शीर्षकाखाली मॅडम लिहितायत की कसा रे वेड्या तू ना करी विचार माझ्या मनाचा, कसा रे वेड्या तू ना करी विचार माझ्या मनाचा, बेताल बेधुंद तू बोलून जातो मनावर घाव लागे वेदनेचा. बेताल बेधुंद तू बोलून जातो मनावर घाव लागे वेदनेचा, मनावर घाव लागे वेदनेचा. तर बेताल आणि बेधुंद बोलण्यामुळं मनावर झालेला घाव आणि त्यातून झालेल्या वेदना सौ क्रांती साईनाथ उपरे मॅडम यांनी अंबाजोगाई जिल्हा बीड येथून पाठवलेल्या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये शब्दबद्ध झालेल्या होत्या श्रोते हो. आणि याबरोबरच आपण यापुढील सुद्धा सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेणार आहोत तुमच्या आवडीच्या शोमध्ये, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत, म्हणजेच आर जे कैलाससोबत तुमच्या आवडीच्या एफ एमवर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, भेटूया छोट्याच्या ब्रेकनंतर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: चल मेरे कंप्यूटर, कुछ चीजें ओरिजिनल ही अच्छी लगती हैं। सुनिए पुनेरी आवाज 107.8, खुश रहो खुशियां बांटो।
1: चल चल चल मेरे साथी, ओ मेरे हाथी, चल ले चल कटारा की छके।
2: श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये श्री श्रीकांत पाटील सर लिहित आहेत राजधानी रायगड येथून। सरांनी लिहिलंय की अतिरिक्त सहन करण्यानं संयमानंही सोडली कास। वाह, अतिरिक्त सहन करण्यानं संयमानंही सोडली कास, ना कोणती प्रतिसफाई फक्त वेदनांचा सहवास। क्या बात आहे, ना कोणती प्रतिसफाई फक्त वेदनांचा सहवास। हृदयातून आरपार जातो शब्दांचा तिखट मारा, हृदयातून आरपार जातो शब्दांचा तिखट मारा, काळजात घाली घाव वाहू लागतात अश्रुधारा, काळजात घाली घाव वाहू लागतात अश्रुधारा, वाहू लागतात अश्रुधारा। तर खूप गहिरे असे भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो, की अतिरिक्त सहन करण्यानं संयमानंही सोडली कास। कारण सहन करून करून करून उद्रेक होतो श्रोते हो। एखादी व्यक्ती बोलत असते, एखादी व्यक्ती फक्त ऐकत असते, आणि एखाद्या दिवशी उद्रेक होतो, संयम सुद्धा सुटतो, आणि कोणतीही प्रतिसफाई न मागता फक्त वेदनांचा सहवास होतो। खूप अप्रतिम सुंदर असे शब्दांकन या कवितेमध्ये होतं श्री श्रीकांत पाटील सरांच्या राजधानी रायगड येथून पाठवलेल्या। आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ आशा नष्टे मॅडम लिहित आहेत निगडी पुणे येथून। सौ आशा नष्टे मॅडम यांनी निगडी पुणे येथून लिहिलंय की बाण शब्दांचा फेकता जाई हृदय चिरून, सांगा तुटलेले नाते येई पुनश्च जुळून। बाण शब्दांचा फेकता जाई हृदय चिरून, सांगा तुटलेले नाते येई पुनश्च जुळून। बोलताना जपून बोललं पाहिजे, कारण एकदा नातं तुटलं, एकदा हृदयाला घाव झाले की ते नातं परत कधीच जुळू शकत नाही, ते फुलू शकत नाही। या अनुषंगानाची अप्रतिम सुंदर भाव असलेली ही मॅडमची चारोळी होती श्रोते।

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: कुछ दिन पहले एक भाई मिले, उन्होंने कहा सुबह क्या हुआ, कहते मैं उठा ऐसे बेड से उठा तो टेबल थी बेड के सामने, मेरा पैर लग गया टेबल से। तो मैंने सबको जोर जोर से डांट लगानी शुरू कर दी, दिखता नहीं, अपने सब स्टाफ को बुलाया, वाइफ को बुलाया, दिखता नहीं बेड के सामने टेबल रखी, उठा मेरा पैर लग गया, सबको डांट रहा था। तो धीरे से किसी ने आके कान में कहा, सर रात को आपने रखी थी। अब जैसे ये पता चला कि रात को आपने रखी थी, अब व्यवहार कैसा हो जाएगा। इसीलिए जीवन में जितने विघ्न हमें दिखाई दे रहे हैं, जिनके लिए हम औरों को डांट रहे हैं, औरों को जिम्मेवार ठहरा रहे हैं, औरों पर चिल्ला रहे हैं, वो जीवन में विघ्न हमारे किसने रखे थे, किसने रखे थे? वो हमने ही रखे थे। अब औरों पर डांटने की बजाय हमें क्या करना है, हमें क्या करना है कि आज उसको ध्यान से साइड पे रखना है। तो जो मेरे जीवन में हो रहा है, अगर मुझे ये क्लैरिटी है कि जैसा कर्म वैसा कॉन्सिक्वेंस, तो मुझे उंगली फिर किसी और पर नहीं, उंगली यहां और ठीक करने की उंगली भी यहां। वी आर नॉट डूइंग अ फेवर टू एनीबडी एल्स। ये हम कहते हैं ना, उसने किया इतना, मैं कैसे क्षमा करूं, उनको नहीं क्षमा कर रहे, अपने आप को क्षमा कर रहे हैं।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: श्रोते हो, पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये हृदय जॉकी या नावाने सर लिहितात श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी तळेगाव दाभाडे इथून लिहिले, छद्मनामात ते आंतरराष्ट्रीय मंच सन्मान सर लिहित आहेत जा या शीर्षकाखाली, की अजूनही आठवतात तुझे शब्द जमल्यास मला विसरून जा, अजूनही आठवतात तुझे शब्द जमल्यास मला विसरून जा, किती सहज म्हणाली होतीस माझ्या आयुष्यातून निघून जा। वाह, किती सहज म्हणाली होतीस माझ्या आयुष्यातून निघून जा, कळत नाही प्रेम होतं की आणखी काही, कळत नाही प्रेम होतं की आणखी काही, हवं तेव्हा ये हवं तेव्हा जा, कळत नाही प्रेम होतं की आणखी काही, हवं तेव्हा ये हवं तेव्हा जा। आणि सर शेवटी असं लिहितायत की कवटाळतोय मृत्यूला तुझ्यासाठी हसत हसत, कवटाळतोय मृत्यूला तुझ्यासाठी हसत हसत, आठवणीतील मला कशी म्हणशील जा, आठवणीतील मला कशी म्हणशील जा। वाह, तर प्रेम ज्यामध्ये विरह येतो, ज्यामध्ये नाती तुटतात आणि ज्यामध्ये मला विसरून जा असं म्हटलं जातं, म्हणणारा विसरून जा असं म्हणून निघून जातो, परंतु ज्याला म्हटलं जातं त्याच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घडामोडी सरांनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेल्या होत्या हृदय जाकी या नावाने श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी तळेगाव दाभाडे येथून छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान। आणि श्रोते हो, पुढच्या एका कवितेमध्ये निर्मला विष्णू धापसे मॅडम लिहित आहेत माजलगाव जिल्हा बीड येथून। निर्मला विष्णू धापसे मॅडम यांनी माजलगाव जिल्हा बीड येथून लिहिलंय, एकाचे कटु शब्द करतो दुसऱ्याच्या मनाला घाव, जपून वापरा वाणी होईल प्रेमाचा वर्षा। वाह, एकाचे कटु शब्द करतो दुसऱ्याच्या मनाला घाव, जपून वापरा वाणी होईल प्रेमाचा वर्षाव, शब्द हेच शस्त्र आहे शब्द हेच गुणगान, शब्द हेच शस्त्र आहे शब्द हेच गुणगान, शब्दानेच ठरते प्रत्येकाच्या मनात जाण, शब्दानेच ठरते प्रत्येकाच्या मनात जाण। तर खूप अप्रतिम सुंदर भाव या सुद्धा रचनेमध्ये होते की शब्दाने प्रत्येकाच्या मनात जाण ठरते। तर निर्मला विष्णू धापसे मॅडम यांची माजलगाव जिल्हा बीड येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना होती। आणि पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूयात, ज्यामध्ये कुमारी मंगल शामराव मिसाळ मॅडम यांनी मोहने जिल्हा ठाणे येथून लिहिले। पहिल्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की शब्दांचे बाण जिव्हारी लागतात, नकळत आयुष्य उद्ध्वस्त करतात। तर चारच ओळीमध्ये शब्दांचे बाण जेव्हा जिव्हारी लागतात तेव्हा आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं असं शब्दांकन मॅडमनी केलेलं होतं। आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की शब्द असे हत्यार बाणापेक्षाही धारदार, शब्द असे हत्यार बाणापेक्षाही धारदार, न करता प्रत्यक्ष वार जखमा होती फार, न करता प्रत्यक्ष वार जखमा होती फार, जखमा होती फार। आणि खरंय की शब्द असा हत्यार आहे की जे बाणापेक्षा धारदार आहे, प्रत्यक्ष वार न करता जखमा फार गहिऱ्या होतात। तर खूप अप्रतिम दोनही चारोळ्या होत्या श्रोते हो, कुमारी मंगल शामराव मिसाळ मॅडम यांच्या मोहने जिल्हा ठाणे येथून पाठवलेल्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचना। आणि श्रोते हो याबरोबरच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौ शिल्पा बळीराम चित्रावार मॅडम लिहित आहेत बडोदा गुजरात येथून. सौ शिल्पा बळीराम चित्रावार मॅडम यांनी बडोदा गुजरात येथून लिहिलंय की छेदतात मज जेव्हा तुझ्या शब्दांचे बाण सहिरभैर होण्यास ना मिळे कोणते हिराण. छेदतात मज जेव्हा तुझ्या शब्दांचे बाण सैरभैर होण्यास ना मिळे कोणते हिराण. शाब्दिक या बाणांची तोफ घायाळ करी जेव्हा मनाच्या व शरीराच्या आरोग्याची होय हेणसाळ. मनाच्या व शरीराच्या आरोग्याची होय हेणसाळ हेळसांड. आरोग्याची होय हेळसांड. आणि खरं आहे की जेव्हा शब्दांचे बाण चालतात तेव्हा मन सैरभैर होतं. काय करावं, कुठं जावं, कुणाला बोलावं हे कळत नाही. आणि शरीर मनाच्या व शरीराच्या आरोग्याची हेळसांडसुद्धा होऊन जाते. खूप सुंदर असे भाव. मनाची जी बिकट अवस्था होते शब्दांच्या बाणामुळं त्याचं अप्रतिम सुंदर असं वर्णन या कवितेमध्ये मॅडमनी केलेलं आहे सौ शिल्पा बळीराम चित्रावार मॅडम यांनी बडोदा गुजरात येथून. आणि श्रोते हो पुढच्या एका चारोळीकडे वळूया. नथ्थूजी चिमूरकर सरांनी गडचिरोली येथून लिहिलंय. नथ्थूजी चिमूरकर सर लिहित आहेत की गडचिरोली येथून की नाही मी तुझा शत्रू मित्रा असे बोल बोलू नकोस. काळजात बाण लागेल घायाळ मन करू नकोस. नाही मी तुझा शत्रू मित्रा असे बोल बोलू नकोस. काळजात बाण लागेल घायाळ मन करू नकोस. वा. आणि खरं आहे की मी तुझा मित्र आहे. तू मला असे बोल बोलू नको की ज्यामुळं मन घायाळ होईल. खूप अप्रतिम सुंदर असे भाव सरांच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते श्रोते हो. याबरोबरच पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूयात ज्यामध्ये सौ प्रतिभा महादेव चौगले मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून. सौ प्रतिभा महादेव चौगले मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय विचार शीर्षकाखालील पहिल्या चारोळीमध्ये की बोलताना विचार करावा बोलून विचार करू नका. शब्दांचे बाण चालवून काळ झाला चरे पाडू नका. वा. बोलताना आधी विचार करा आणि बोलून विचार करू नका. शब्दांचे बाण चालवून काळ झाला चरे पाडू नका. खूप अप्रतिम सुंदर असा सकारात्मक संदेश या चारोळीमधून होता श्रोते हो. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये सौ प्रतिभा महादेव चौगले मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून की शब्दांचे बाण शीर्षकाखाली की शब्दांचे बाण जिव्हारी लागतात जिभेच्या शस्त्राने मन दुखावतात. शब्दांचे बाण जिव्हारी लागतात जिभेच्या शस्त्राने मन दुखावतात. भळभळत्या जखमांचे व्रण खोल भळभळत्या जखमांचे व्रण खोल हुंकर शब्दांची घालून घाव भरून येतात. हुंकर शब्दांची घालून घाव भरून येतात. आणि खरं आहे की शब्दांचे बाण जेव्हा जिवारी लागतात तेव्हा जिभेच्या शस्त्राने मन दुखावतात. ज्याचे व्रण जे असतात ते खूप खोल असतात जखमा भळभळत्या असतात परंतु त्यावर जर पुंकर घातली शब्दांची मृदू शब्दांची पुंकर प्रेमळ शब्दांची पुंकर तर ते घाव भरून येतात असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो चारोळीमध्ये. आणि पुढच्या एका रचनेमध्ये अंजली सामंत मॅडम लिहित आहेत डहाणू येथून. अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू येथून लिहिले बाण शब्दांचे या शीर्षकाखाली की प्रेम होते आंधळे प्रेमात पडले तुझ्या सोडून माहेरचे धागे फेकले बाण हृदयी माझ्या. सोडून माहेरचे धागे फेकले बाण हृदयी माझ्या. प्रेम मांडले शब्दातून केलीस मनात जागा. प्रेम मांडले शब्दातून केलीस मनात जागा. रोम रोमी बहरले अवेळी तोडलास धागा. रोम रोमी बहरले अवेळी तोडलास धागा. अवेळी तोडलास धागा. वा वा. तर प्रेम आंधळे होते तुझ्या प्रेमात पडले. माहेरचे धागे सोडून तुझ्या सोबत आले. तू फेकलेस बाण हृदयी माझ्या. प्रेम मांडले शब्दातून केलीस मनात जागा. तू प्रेमाचे मधुर शब्द बोलला होतास माझ्या मनामध्ये जागा केलेली होती. रोमरोमी भरले आणि अवेळी तोडलास धागा. अवेळी हा धागा तोडून निघून गेलास. खूप भावस्पर्शी भाव या रचनेमध्ये होते अंजली सामंत मॅडम यांच्या डहाणू येथून पाठवलेल्या सुंदर अशा रचनेमध्ये. आणि श्रोते हो याबरोबरच पुढच्या पण एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहे चंद्रपूर येथून. ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून सुंदर अशा चारोळीमध्ये लिहिलंय शब्द या शीर्षकाखाली की शब्द नसावे मर्मभेदी जे करतील काळजात घाव. शब्द नसावे मर्मभेदी जे काळजात करतील घाव. वाचा असावी संयमी बोलण्यात जाणावा स्नेहभाव. वाचा असावी संयमी बोलण्यात जाणावा स्नेहभाव. वा. तर शब्द हे मर्मभेदी नसले पाहिजे, जे काळजात घाव करणारे नसले पाहिजे, शब्द जे संयमी पाहिजे आणि बोलण्यामध्ये स्नेहभाव असला पाहिजे। खूप अप्रतिम सुंदर सकारात्मक संदेश, सुंदर सामाजिक संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये होता श्रोते हो। आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये सौमिना पाटील मॅडम लिहित आहेत धुळे येथून। सौमिना पाटील मॅडम यांनी धुळे येथून लिहिलंय की चांगले वाईट शब्द हे असे एक शस्त्र, चांगले वाईट शब्द हे असे एक अस्त्र, शब्दांच्या बाणांचा नेम अचूक धरावा। चांगले वाईट शब्द हे असे एक अस्त्र, शब्दांच्या बाणांचा नेम अचूक धरावा। आपल्या अनमोल प्रेमरूपी वाक्याने समोरच्या व्यक्तीच्या मनात आदर पेरावा, आपल्या अनमोल प्रेमरूपी वाक्याने समोरच्या व्यक्तीच्या मनात आदर पेरावा। मनाच्या भात्यामधून सोडलेले हे शब्दबाण काळजात रुतणार, मनाच्या भात्यामधून सोडलेले हे शब्दबाण काळजात रुतणार। अविचाराने मुखातून निघालेले उद्गार, अविचाराने मुखातून निघालेले उद्गार ऐकणाऱ्याच्या हृदयाच्या कप्प्यात चालणार, ऐकणाऱ्याच्या हृदयाच्या कप्प्यात चालणार। वाह, तर अविचाराने मुखातून निघालेले उद्गार ऐकणाऱ्याच्या हृदयाच्या कप्प्यात चालणार। खरंय की चांगले वाईट शब्द हे असे एक अस्त्र, त्यामुळे शब्दांच्या बाणांचा नेम अचूक धरला पाहिजे, मनात समोरच्या व्यक्तीचा आदर पेरला पाहिजे। कारण अविचाराने मुखातून निघालेले जे उद्गार असतात ते ऐकणाऱ्याच्या हृदयाच्या कप्प्यात चालतात आणि ती सल कायम राहते, ती सल बोचरी असते। खूप अप्रतिम सुंदर अशी ही कविता होती सौमिना पाटील मॅडम यांची धुळे येथून पाठवलेली। आणि श्रोते हो, पुढच्या एका कवितेमध्ये श्रीप्रदीप मोहिनीराज मुळेसर लिहित आहेत तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून। श्रीप्रदीप मोहिनीराज मुळेसरांनी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय की सत्याची दुनिया नाही हेच खरे आहे, पडत्या काळी साथ दिली हा काय गुन्हा झाला। सत्याची दुनिया नाही हेच खरे आहे, पडत्या काळी साथ दिली हा काय गुन्हा झाला। चांगले ऋण फेडले प्रेम केले प्रिये, चांगले ऋण फेडले प्रेम केले प्रिये, त्याचा परतवा जणू मज मिळाला। बोलणे बाणा समजसे तुझे जणू वर्मी लागला से मार, बोलणे बाणा समजसे तुझे जणू वर्मी लागला से मार। अंतर्मन बघ ते दुखावले, अंतर्मन बघ ते दुखावले, हृदयात घुसला बघ तीर, हृदयात घुसला बघ तीर। वाह, तर श्री प्रदीप मोहिनीराज मुळेसरांची वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून पाठवलेली ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती श्रोते हो, की चांगले ऋण फेडले प्रेम केले प्रिये, त्याचा परतावा जणू मज मिळाला। आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेकडे वळूया। सौ वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम लिहित आहेत पाटोदा जिल्हा बीड येथून। सौ वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम यांनी पाठोदा जिल्हा बीड येथून लिहिले शब्दबाण शीर्षकाखाली। मॅडम लिहित आहेत की शब्दांना असते धार काळजावर होतो वार, शब्दांना असते धार काळजावर होतो वार, कुणाच्या हळव्या मनावर शब्द करतात प्रहार। वा, कुणाच्या हळव्या मनावर शब्द करतात प्रहार, जपून वापरावे शब्द वाटेल ते बोलू नये, जपून वापरावे शब्द वाटेल ते बोलू नये। शब्दबाणाने आपल्या कुणाचे हृदय छेदू नये, शब्दबाणाने आपल्या कुणाचे हृदय छेदू नये। वाह, तर चित्राला अतिशय अनुरूप असे भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो, की शब्दांना धार असते आणि शब्द हे कुणाच्या तरी हळव्या मनावर प्रहार करतात, त्यामुळे शब्दांना जपून वापरा, असा सुंदर सकारात्मक सामाजिक संदेश मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होता श्रोते हो। आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलाससोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर।

0: नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।
1: श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये प्रशांत यशवंत घमरे सरांनी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथून लिहिलंय। प्रशांत यशवंत घमरे सर लिहित आहेत दापोली जिल्हा रत्नागिरी येथून। ही शब्द जपून वापरा, कारण शब्दातून सुटलेले बाण घेतात हृदयाचा वेध आणि वेचतात सहजगत्या प्राण। शब्द जपून वापरा, कारण शब्दातून सुटलेले बाण घेतात हृदयाचा वेध आणि वेचतात सहजगत्या प्राण। वाणी आहे दुधारी शस्त्र, बाळगा बोलताना भाण। वाणी आहे दुधारी शस्त्र, बाळगा बोलताना भाण। मानापानाच्या युद्धाची ठेवा थोडी तरी जाण। मानापानाच्या युद्धाची थोडी तरी ठेवा थोडी तरी जाण। आणि खरं आहे की शब्द हे जपून वापरले पाहिजेत, कारण ते बाणासारखे असतात, ते हृदयाचा वेध घेतात, असं शब्दांकन करताना सरांनी पुढे म्हटलंय की वाणी दुधारी शस्त्र आहे आणि मानापानाच्या युद्धाची ही जाण ठेवली पाहिजे। प्रशांत यशवंत घमरे सरांची तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथून पाठवलेली ही सुंदर अशी रचना होती। आणि पुढच्या एका रचनेमध्ये ज्योतिबा आपाजी पाटील सरांनी किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय। सर लिहित आहेत की जपल्या खूप भावना तरी कळल्या नाहीच कोणाला, निस्वार्थ वाटसरू कोणी दिसला नाही प्रवासाला। क्या बात आहे, जपल्या खूप भावना तरी कळल्या नाहीच कोणाला, निस्वार्थ वाटसरू कोणी दिसला नाही प्रवासाला। खुंटला प्रवास तो इथेच, शब्दांचे वार हृदयावरी। खुंटला प्रवास तो इथेच, शब्दांचे वार हृदयावरी। सोसली अनेक वादळे नको वाटते दुनियादारी। सोसली अनेक वादळे नको वाटते दुनियादारी। तर एक मार्मिक भाव जे आहेत ते सरांच्या रचनेमध्ये होते। श्रोते हो, की जपल्या खूप भावना तरी कळल्या नाहीच कोणाला, निस्वार्थ वाटसरू कोणी दिसला नाही प्रवासाला। आणि हल्लीचं जगच असं आहे श्रोते हो, की निस्वार्थ वाटसरू मिळत नाही, त्यामुळे प्रवास हा काही अंतरावर गेल्यानंतर खुंटतो, शब्दांचे वार होतात आणि वादळं सोसावी लागतात। मन एका निष्कर्षाला येऊन राहतं की नको ही दुनियादारी। ज्योतिबा आपाजी पाटील सरांची किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून पाठवलेली ही अप्रतिम सुंदर अशी रचना होती। आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहित आहेत डोंबिवली पूर्व येथून। मॅडमनी लिहिलंय शब्दशीर्षकाखाली की शब्द असतात बोचणारे, शब्द असतात टोचणारे, शब्द असतात दिलासा देणारे। शब्द असतात बोचणारे, शब्द असतात टोचणारे, शब्द असतात दिलासा देणारे, शब्द असतात सांत्वन करणारे। शब्द असतात सांत्वन करणारे, असतात शब्द दुःखाला कारण ठरणारे। वाह, असतात शब्द दुःखाला कारण ठरणारे, म्हणून ठेवावे नियंत्रण वैखरीवरी।

सिंदगीकर मैडम पोटभागी यांनी हुबळी धारवाड येथून कर्नाटक येथून सुंदर अशा दोन चारोळ्या पाठवलेल्या आहेत। मैडम पहिल्या चारोळीमध्ये लिहित आहेत की आसुसलेली ती मिळवाया मातृत्व, आसुसलेली ती मिळवाया मातृत्व, मातृत्वानेच तिच्या स्त्री जीवनास पूर्णत्व। आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडमने लिहिले की काळ झळाळत होते आभाळी, आज तुडविला जातो पायदळी, एक दिनाचीच का ती झळाळी, लिहिली आहे माझ्या भाळी, माधुरी सिंदगीकर कोटभागी। मॅडम यांची हुबळी जिल्हा धारवाड कर्नाटक येथून पाठवलेल्या या दोन चारोळ्या होत्या। आणि पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ सुस्मिता अनमने मॅडम लिहित आहेत देवगड म्हणजे सिंधुदुर्ग येथून। चित्र कवितेच्या अनुषंगानं मॅडमने लिहिलंय की शब्दांचा हा खेळ सारा, शब्द न जाती वाया, येती परतुनी आपल्याच दारी, म्हणून जपुनी करावे शब्दांचाच मारा। वा, शब्दांचा हा खेळ सारा, शब्द न जाती वाया, येती परतून आपल्याच दारी, म्हणून जपून करावे शब्दांचाच मारा। घाव घाली मनी शब्द हे फुटकळ, घाव घाली मनी शब्द हे फुटकळ, मग बसे मनी शब्दांचीच जळमट, मग बसे मनी शब्दांचीच जळमट, वाणी ज्याची शुद्ध नाही, वाणी ज्याची शुद्ध नाही, माती त्याच्या भोगाचे सावट। क्या बात आहे, घाव घाली मनी शब्द हे फुटकळ, मग बसे मनी शब्दांचीच जळमट, वाणी ज्याची शुद्ध नाही, माती त्याच्या भोगाचे सावट। शब्द हे एक शस्त्र, वापरावे प्रत्येकाने जपून, वापरावे प्रत्येकाने जपून। क्या बात आहे, आणि खरं श्रोते हो की घाव घाली मनी शब्द हे फुटकळ, घाव घालणाऱ्या शब्दांना फुटकळ शब्द असं मॅडमनी संबोधलेलं आहे। आणि त्याच्यामुळं तशाच शब्दांची जळमटही मनामध्ये येतात असं म्हटलेलं आहे, म्हणून सकारात्मक राहिलं पाहिजे असा सुंदर अप्रतिम सामाजिक संदेश मॅडमच्या या कवितेमधून होता। सौ सुस्मिता अनमने मॅडम यांच्या देवगड म्हणजे सिंधुदुर्ग येथून पाठवलेल्या श्रोते हो। आणि श्रोते हो, यानंतर आपण आपल्या पुढच्या एका रचनेकडे वळतोय, ज्यामध्ये महेश्वरी पवार मॅडम यांनी अपशिंगे कोरेगाव जिल्हा सातारा येथून सुंदर अशी कविता पाठवलेली आहे। आणि मॅडम लिहित आहेत की शब्द घाव घालू नका, मन कुणाचे दुखवू नका, शब्द घावावर नाही मलम, नाही काही त्यावर इलाज। शब्द घाव घालू नका, मन कुणाचे दुखावू नका, शब्द घावावर नाही मलम, नाही काही त्यावर इलाज। बाण लागता शब्दांचा हृदयावर, तुकडे होतात त्याचे हजार। बाण लागता शब्दांचा हृदयावर, तुकडे होतात त्याचे हजार। तुटलेल्या हृदय फुटलेलं भांड, तुटलेल्या हृदय फुटलेलं भांड, नाही येत जोडायला रे, त्यामुळे शब्द वापरा जपून रे, त्यामुळे शब्द वापरा जपून रे। तर कुणाला दुखावू नका, कारण शब्दांच्या घावाला मलम नाही, त्यामुळे शब्द जपून वापरा असा सुंदर असा संदेश महेश्वरी पवार मॅडम यांच्या अपशिंगे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथून पाठवलेल्या या सुंदर अशा कवितेमध्ये होता। आणि पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई येथून। सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम यांनी अंबाजोगाई येथून लिहिलंय की तुझ्या शब्दांच्या कट्यारी गेल्या आरपार हृदयी, तुझ्या शब्दांच्या कट्यारी गेल्या आरपार हृदयी, निशब्द दुःखाने नेत्री अश्रुधारा उघडली, निशब्द दुःखाने नेत्री अश्रुधारा उघडली, शब्दांच्या माऱ्याने झाले तीव्र अनंत आघात, शब्दांच्या माऱ्याने झाले तीव्र अनंत आघात। उदास उद्विग्न मीग नैराश्यात गुंफलेला, उदास उद्विग्न मीग नैराश्यात गुंफलेला, नैराश्यात गुंफलेला। तर शब्दांच्या कट्यारी आरपार हृदयात गेल्या असं शब्दांकन करताना तीव्र असे आघात झाले। खूप अप्रतिम अशी ही कविता सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम यांची अंबाजोगाई येथून पाठवलेली। आणि पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूयात, ज्यामध्ये मंगेश मनोहर रेडी सर लिहित आहेत घाटीवळे रत्नागिरी येथून। सरांनी लिहिलंय की ठेच लावणी गेलीस का तू, काय चुकले सांग प्रिये, तुझा वेडा प्रेमी सजनी, वाटे तू दूर जाऊ नये। ठेच लावणी गेलीस का तू, काय चुकले सांग प्रिये, तुझा वेडा प्रेमी सजनी, वाटे तू दूर जाऊ नये। वा, तर तू दूर जाऊ नको अशी अळवणी करणारी ही सुंदर चारोळी। आणि दुसऱ्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत की हृदयाला तू छेद ग केला, श्वास माझा गुदमरला, हृदयाला तू छेद ग केला, श्वास माझा गुदमरला, तू निघून जाता प्रिये माझा त्राण निघून गेला, तू निघून जाता प्रिये माझा प्राण निघून गेला। मंगेश मनोहर रेडीत सरांची घाटीवळे रत्नागिरी येथून पाठवलेली ही अप्रतिम आणि सुंदर अशी चारोळी होती श्रोते हो।

आणि श्रोते हो, आपण एक चित्र दिलेलं होतं आणि त्या चित्राच्या अनुषंगानं आपण जे मान्यवर होते त्यांना लिहिण्यासाठी आमंत्रित केलेलं होतं आणि चित्र जे शब्दांचे बाण या अनुषंगानंच चित्र होतं श्रोते हो, आणि त्या अनुषंगाने आपल्या जगभरातल्या मान्यवरांच्या सुंदर सुंदर कविता आणि चारोळ्या आपण ऐकल्यात श्रोते हो। बघता बघता शोची वेळ संपते, त्यामुळं मला तुमची रजा घ्यावी लागणार आहे, परंतु मी तुम्हाला भेटायला पुन्हा येईन पुढच्या रविवारी दुपारी 2 वाजता तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर, आणि तुमच्या आवडीच्या शोमध्ये म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये भेटूया पुढच्या रविवारी। मला मात्र रजा द्या आणि ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM RJ कैलाससोबत। आनंदी रहा, आनंद लुटा।

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार, मैं हूं पेंटल। आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: वपू म्हणतात, नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही, नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही, वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडायचे असतात, म्हणजे ते साहित्य स्वतःपुरतं चिरंजीव होतं। नमस्कार, मी प्रज्ञा।

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे शिल्पकला। शिल्पकलेबद्दल आज आपण विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, शिल्पकला म्हणजे संगमरवराव सारखे दगड, धातू, लाकूड इत्यादी कठीण पदार्थ किंवा माती, मेण, पॉलिमर इत्यादी मऊ पदार्थांना आकार देऊन, जोडून अथवा कोरून त्रिमितीय आकृती बनवण्याची कला होय। शिल्पकलेतून बनवलेल्या कलाकृतीस शिल्प असे म्हणतात। मूर्ती, पुतळे तसेच रचनात्मक आकृतीबंध अशा स्वरूपात शिल्पे घडवली अथवा कोरली जातात। संस्कृत साहित्यात मूर्तिकलेचे शास्त्र विकसित झालेले आढळते। मानसार नावाच्या ग्रंथात शिल्पलक्षण नावाचे एक प्रकरण आहे, त्यात मूर्तिकलेविषयी अधिक माहिती दिलेली आहे। भारताच्या स्थापत्य, शिल्पकला, कला आणि हस्तकलेची मुळे भारतीय संस्कृतीच्या इतिहासात खोलवर रुजलेली दिसतात। भारतीय शिल्पकलेने सुरुवातीपासूनच एक वास्तववादी रूप धारण केलेले आहे, ज्यात मानवी व्यक्तिरेखा बहुतेक वेळा पातळ कमर, लवचिक अवयव आणि एक तरुण आणि संवेदनशील रूप दर्शवते। भारतीय शिल्पांमध्ये वनस्पती आणि प्राण्यांपासून बनवण्यात आलेल्या असंख्य देवतांचे चित्रण करण्यात आलेले आहे। सिंधू खोरे सभ्यता, भारतातील मोहनजोदारोचे मोठे जलसाठा इत्यादी प्राचीन शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे। दक्षिणेकडील कांचीपुरम, मदुरई, श्रीरंगम आणि रामेश्वरम आणि उत्तरेकडील वाराणसीची मंदिरे ही मंदिरे भारतातील भरभराट झालेल्या कलेचे एक उत्तम आणि प्रसिद्ध असे उदाहरण आहे। मंडळी, इतकेच नाही तर मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिर आणि ओरिसाच्या सूर्य मंदिरातही या नितांत कलेचा जिवंत देखावा आहे। सांची स्तूप शिल्पकला अतिशय भव्य आहे, जे ईसा पूर्व 3 शतकातील आहे। तसेच सभोवतालची जंगले आणि तोरणांचे दरवाजे देखील सुशोभित करण्यात आलेले आहे। ममल्लापूरचे मंदिर, सारनाथ संग्रहालयाची लायन कॅपिटल, जिथून भारताच्या अधिकृत सीलला अभिवादन करण्यात आले होते, ही मौर्याची मूर्ती आहे। अमरावती महात्मा बुद्धांच्या जीवनातील घटना आणि नागार्जुन धोंडांच्या स्थापत्य शिल्पांचे वर्णन करणारे इतर उदाहरणे आहेत। मुंबई जवळ असलेल्या एलिफंटा लेण्यांमध्ये हिंदू गुहेच्या स्थापत्य वास्तूचा कळस दिसतो आणि त्याचप्रमाणे एलोराच्या हिंदू आणि जैन खडकांच्या मंदिरांमध्ये विशेषत 8व्या शतकातील कैलास मंदिरही या वास्तुकलेच्या रूपात पाहिले जाऊ शकते। तर मंडळी, ह्याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

नमस्कार। असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असतं। असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असतं। दुसऱ्यांच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही। मी शुभांगी

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर परत एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. मी आहे प्रज्ञा. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे शिल्पकला. भारतातील प्राचीन शिल्पकला व मूर्तिकला याबद्दल आज आपण विस्ताराने माहिती घेत आहोत. भारतातील एखाद्या प्राचीन देवी देवतांच्या मूर्तीत अनेक आयुधे अथवा अलंकार इत्यादी असतात. ते कोरण्याच्या शैलीवरून ती मूर्ती कोणत्या कालखंडातील आहे हे देखील ओळखता येते. अशी प्रतिमा अथवा मूर्ती कोरताना ती सौंदर्यपूर्ण लयबद्ध कशी होईल याचाही ती मूर्ती घडवणारा कलाकार विचार करत असतो. मूर्ती बहुधा एकसंघ पाषाणातूनच कोरली जाते. त्यासमवेतच त्या मूर्तीतील आयुधे अलंकार देखील कोरले गेले जातात. पण ते इतके अप्रतिम

समजते की मूर्ती समवेतच कोरले गेले आहेत असे बघणाऱ्याला अजिबात जाणवत नाही। ते अलंकार आयुधे ही मूर्ती कोरल्यानंतर घातले गेले असावेत असेच वाटत असते। मध्ययुगीन काळात विशेषतः शिवकाळात कसबा गणपती मंदिर जीर्णोद्धार, लाल महाल उभारणी राजगड व रायगडावरील बांधकाम, जलदुर्गाची उभारणी या प्रकारचे स्थापत्य उभारल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात। हिरोजी इंदुलकर हा त्या काळातील प्रसिद्ध स्थापत्य विशारद होऊन गेला। मध्ययुगीन वाड्यांच्या सजावटीसाठी चित्रकाम, रंगकाम, काष्ठशिल्पे, आरसे यांचा वापर केला जात असे। अशा प्रकारे मध्ययुगीन काळात शिल्पकलेला वेगळे व विशिष्ट असे स्थान मिळाले। तसेच शिवकाळ ते पेशवाई काळ या काळात वैशिष्ट्यपूर्ण शिल्पशैली अथवा पद्धत बहरत गेली। तर मित्रांनो, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: जीवन के हर मोड़ पर सुनहरी यादों को रहने दो, जुबा पर हर वक्त मिठास रहने दो। जीवन के हर मोड़ पर सुनहरी यादों को रहने दो, जुबा पर हर वक्त मिठास रहने दो। ये अंदाज है जीने का, न खुद उदास रहो न किसी को रहने दो।
1: ಅರೆ ಕುನಿ ಮನೆ ಗಿರಿ ಧರ ನರ ವರ ನಟವ ಕುಂಜವನಿ ಕೇಳ ತು ರಾಸ ರಂಗ ಇಕ ನಟರಂಗಿ ನಾರ ಕರಿ ಸೋಳ ಸಿನ್ ಗಾತ್ ಅಲಿ ಚನನನ ನಾಥ ತ ಉಡುವಿ ಬಹಾತ್ ಕಿತಿ ಅಲ ಗೋಪ ಗೋಪಿಕ ಕನೈಯಾ ಸಖ ಛೇಡ ತೋ ರಾಧಾ ಸಖೀಲ ಕಸಾ ಕಸಾ ಕಸಾ ಅಸಾ।
2: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर परत एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। मंडळी, आज आपण शिल्पकला याविषयी विस्ताराने माहिती घेत आहोत। आता आपण बघूया शिल्पकलेची शैली किंवा डौल कोणता असतो। मूर्तीत वेगवेगळ्या बसण्याच्या अथवा उभे राहण्याच्या पद्धतीला शैली असे म्हणतात, त्याला डौल असेही म्हणू शकतो। ही कुठले आहेत हे आपण आता बघूया। आसन पर्यक, अर्ध पर्यक, आलीढ, प्रत्यालीढ, पद्म अथवा वीर इत्यादी इत्यादी। शिल्पकलेत उभी राहण्याची पद्धत कोणती असते हे आपण बघूया। यात शरीरास आलेल्या वाकास भंग असे नाव आहे। यातही तीन प्रकार आहेत, समभंग, त्रिभंग किंवा अतिभंग। शिल्पकलेत आयुधे व उपकरणे कोणती वापरली जातात हे आपण आता बघूया। मूर्त्यांनी धारण केलेली आयुधे व उपकरणे खालील पद्धतीची असू शकतात। आयुधे कोणती असतात? शंख, चक्र, त्रिशूळ, परशु, अंकुश, गदा, बाण, खड्ग इत्यादी। आता आपण उपकरणे बघूया। वीणा, डमरू, कमंडलू, पोथी, दर्पण, शुक अथवा पुष्प इत्यादी। मूर्तिकलेत मुद्रा कुठल्या असतात? हाताचा तळवा व बोटे यांच्या सहाय्याने तयार केलेल्या विविध मुद्रा। प्राचीन शास्त्रात याचाही सखोल विचार केला गेला आहे। त्या मुद्रा खालील प्रकारच्या असू शकतात, नमस्कार मुद्रा, अभय मुद्रा, वरद मुद्रा, भूस्पर्श मुद्रा, तर्जनी मुद्रा, तर्पण मुद्रा, अर्धचंद्र हस्त मुद्रा, अंजली मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा इत्यादी इत्यादी। आता आपण मूर्तीचे अलंकार बघूया। अंगद, मकर कुंडले, चन्नवीर, मुकुट, बाजूबंद, मेखला, श्रीवत्स इत्यादी। तर रसिक हो, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, मैं हूं आपका दोस्त राम प्रकाश वर्मा, लेकर आ रहा हूं कार्यक्रम कहानी जो सवारे जिंदगानी।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर परत एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। मी आहे प्रज्ञा। तर मंडळी, रंग नवे या आपल्या कार्यक्रमाचा आजचा विषय आहे शिल्पकला। विश्रांतीपूर्वी शिल्पकलेविषयी आपण विस्ताराने माहिती घेतलेलीच आहे। आता आपण आपल्या शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया। शिल्पकार राम सुतार ह्या आपल्या मराठमोळ्या कलाकाराविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊ। राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत। यांचा जन्म 1925 मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला। सुतार यांनी 200 अधिक शिल्पे जगातील 5 खंडात बनवली आहेत। दिल्ली येथील संसद भवनाच्या प्रांगणात राम सुतार यांची शिल्पे आहेत। सुतारांच्या जीवनाविषयी 1952 मध्ये सर जे जे आर्ट्स कॉलेज मध्ये शिल्पकलेची पदवी मिळवली। यावेळी त्यांना मानाचे मेयो सुवर्ण पदक मिळाले। 1954 मध्ये भारतीय पुरातत्व खात्यात त्यांनी नोकरी सुरुवात केली। औरंगाबाद येथे त्यांनी सुरुवात केली। अजिंठा वेरूळ लेण्यांमधील खराब झालेल्या शिल्पांची डागडुजी करण्याचे काम त्यांनी केले। 1958 मध्ये त्यांनी दिल्लीस स्थलांतर केले। आता आपण बघू रामसुतार यांना कोणते कोणते मानाचे पुरस्कार मिळाले आहेत। 1999 मध्ये भारताचा पद्मश्री पुरस्कार, 2010 मध्ये दि बॉम्बे आर्ट सोसायटीचा रूपधर जीवनगौरव पुरस्कार, तसेच 2016 मध्ये टॅगोर सांस्कृतिक पुरस्कार भारत सरकारतर्फे राम सुतार यांना देण्यात आला। नमस्कार मित्रांनो, याबरोबरच शिल्पकलेविषयी आपण घेत असलेली विस्तृत माहिती आता पूर्ण झालेली आहे। नमस्कार।

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवनगाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास, या प्रवासाच्या अंतिम टप्प्यांकडे आपण वाटचाल करीत आहोत। आणि त्याआधी मागच्या भागात तुम्हाला मी पद्मशिलेवरचं 72 तासाचं चिंतन, त्याचं सार आणि त्याच्यातून मनाच्या एकाग्रतेकडे आपण आलो होतो, आणि त्याचाच पुढचा भाग मला तुम्हाला निवेदित करायचा आहे। पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचाराची पद्धती, आज परवलीचा शब्द झालेला आहे। अगदी सोपं उदाहरण, वेळोवेळी आम्हाला जे विद्यार्थी दशेत, नंतर मी विविध परिषदांमध्ये सांगितलं गेलं, सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे काय, होकारात्मक विचार म्हणजे काय, अगदी साधं उदाहरण आहे रोजचं। ज्याच्या मनामध्ये नकारात्मकता असेल तो म्हणेल अर्धा ग्लास रिकामा आहे, पाण्याचा अर्धा ग्लास रिकामा आहे असं जो म्हणतो त्याची विचार करण्याची पद्धत नकारार्थी आहे। आणि याच्या उलट जो दुसरा म्हणतो अरे ग्लास रिकामा नाही अर्धा ग्लास भरलेला आहे, याला म्हणायचं सकारात्मकता। या ठिकाणी पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड, मानवी संसाधन विकास केंद्र, पॉझिटिव्ह मधला P, मेंटल मधला M आणि ॲटिट्यूड मधला A, ह्या PMA हा आजचा परवलीचा शब्द आहे। PMA म्हणजे सकारात्मक विचार करण्याचा ची वृत्ती, P म्हणजे पॉझिटिव्ह सकारात्मक, M म्हणजे मेंटल म्हणजे मनाचं मन, आणि ॲटिट्यूड म्हणजे प्रवृत्ती। आणि यासाठी शिक्षणात सर्वत्र सकारात्मकताच हवी, नकारात्मकता नको, ती दुर्बलता आणते। याच्यासाठी व्यवहारातले उदाहरणं दिली मी अगदी। समजा अगदी लहानपणापासून बघा, आपलं बालपण आपल्याला किती आठवतं पहा, नाही तर जे थोर मोठे ऐकत असतील त्यांनाही अनुभव या गोष्टीचा। पहिल्यांदाच ज्याला मूल पडतं त्याला आपण म्हणतो अरे बाळा पडला आम्ही नाही पाहिला, बाळा पडला डिगी डिगी लाला आम्ही नाही पाहिला, आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो। मग ते मूल परत धडपडत उभं राहतं आणि मग याला धर त्याला धर आणि काही दिवसांनी ते चालायला लागतं। तसंच आपण पाहतो पाल एकदा चढते, दोनदा चढते, तीनदा चढते, तीनदा चारदा पडल्यावर ती चढत राहते आणि एकदा ती तिच्या उद्दिष्टापर्यंत जायला यशस्वी होते। हे झालं सकारात्मकतेचं। किंवा दुसरी गोष्ट आहे, एखादा मुलगा आऊट होतो खेळताना, जर त्याचा शिक्षक सकारात्मक वृत्तीचा असेल तर तो म्हणेल अजिबात काळजी करू नको, हा चेंडू तुझ्यासाठी नव्हताच, तू त्याची काळजी करू नको, तुला मी 20 बॉल खेळायला सांगितले, तू 5व्या बॉलला आउट झालेला आहे, अजून तुझे 15 चेंडू शिल्लक आहे, तर तू पुढचा जो चेंडू आहे तो माझ्यासाठी हा विचार कर। आणि काय चमत्कार, लागलीस तो फलंदाज तो चेंडू आसमानात भिरकवून देतो। म्हणजे ही सकारात्मकता आहे. पण आपलं होतं उलट. आपण मुलाचं काही चुकलं की अगदी काय मूर्खासारखा वागतो, ठोंब्याच राहणार तू, गाढव काय बोंब पाडणार. हे गाढव या शब्दावरून आठवण आली मला की परवाच आमच्या सोसायटीत एका मुलाचा आमच्या ऑल इज वेल ग्रुपतर्फे कौतुक सोहळा झाला. राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला निरनिराळ्या स्पर्धात प्रचंड बक्षीस मिळाले. 40,000-20,000 तर चेक मिळाला. त्याबद्दल त्याचा कौतुक सोहळा होता. त्याला त्याच्या मातेच्या वृत्तीबद्दल मी तिथे बोललो. त्याची जी आई आहे, MD होमिओपॅथी आहे त्या, स्नेहलताई जैन, की मुलाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता. माझा आवडता प्राणी, माय डिअर ॲनिमल. त्या माऊलीने मुलाला आवडता प्राणी म्हणून कोण सांगितलं? माय डिअर ॲनिमल डॉंकी. म्हणजे बघा, प्रत्येकाने गाय, कुत्रा, कबूतर, मांजर, ससा, पण या ताईंनी नेमकं डॉंकी निवडला. आणि त्या डॉंकीचं महत्त्व कसं, आणि माझ्यासाठी नम्रतेने नुसतं मार्गदर्शन मागितलं. खरं मार्गदर्शनाची त्या ताईला काहीच आवश्यकता नव्हती. मीही माझे दोन काय अनुभवाचे शब्द असतील सांगतो. मला इथे विषय असा मांडायचा आहे की माझा आवडता प्राणी गाढव हे कोणाच्या मनात आलं असतं का? पण त्या माऊलीच्या मनात ते आलं आणि त्या बक्षिसाला, त्या व्याख्यानाला त्याने प्रचंड टाळ्या मिळवल्या. याला म्हणायची सकारात्मकता. नाहीतर साधं सायकलवरून पडलं की तुला गदड्या दिसत नाही का नीट, ते हँडल नीट पकड ना. तुला सांगितलं होतं ना, तू कधीच सायकल शिकणार नाही. आपण उलट उत्तेजन दिलं पाहिजे. ही सकारात्मकता आहे. आणि तुम्ही जर नकारात्मकता दाखवली तर मुलं निष्क्रिय बनतील, कृतीशून्य बनतील. अगदी उदाहरण आठवतं मला की माझ्या मुलीचा फोन येतो की नातीला टेन्शन आलेलं आहे, उद्या परीक्षा आहे. मग मामाचं आणि तिचं खूप गुळपीट आहे. मग मामा सांगतो, मी कॉन्फिडन्सची गोळी दिलेली आहे तुझ्या आईजवळ, ती तुला देईल आणि तुझा पेपर चांगला जाईल. मग माझी मुलगी नातीला दूध देते, का ग आई गोळी म्हणे, या दुधात टाकलेली आहे ती. नुसतं मामाच्या शब्दावर विश्वास, कॉन्फिडन्सची गोळी, आणि काय चमत्कार. पेपर झाल्यावर नात हसत हसत उड्या मारत येते, मामाची कॉन्फिडन्सची गोळी कामाला आली. याला होकारात्मकता म्हणतात. आजच्या पुढच्या पिढीचं जे शिक्षण आहे ते कृतिशील आहे. कुठे होते आपल्याला एवढे प्रोजेक्ट, प्रकल्प, विविध कार्यक्रम? आता विविध प्रकारचे कार्यक्रम मुलं प्रदर्शनात, शाळेच्या वार्षिक प्रदर्शनात साजरे करतात. माझ्या शाळेचा ज्यावेळेला सुवर्ण महोत्सव झाला त्यावेळेला तर आम्ही पूर्णपणे अंतराळचं सगळं एक रूम तयार केली होती मुलांकडून. म्हणजे कृतिशीलता महत्त्व आलेली आहे. छोटे मोठे उद्योग समूह, गट, संस्था, संघटना मनापासून किती गरिबांसाठी झटतात याचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करावा. म्हणजे मी नकारात्मकता मांडत नाही, नेमकी सकारात्मकता तुम्हाला आता उदाहरण देतो. विप्रोचे प्रेमजी दानशूर, दोन व्यक्तींची तुलना करू नये, पण कर्ण जसा दानशूर तसा हा आधुनिक कर्ण भारतातला. आपल्या व्यवसायात होणारा नफा, विप्रो आज मोठी कंपनी आहे, आपल्या व्यवसायातला होणारा नफा अमुक टक्के प्रमाणात दरवर्षी दानाला द्यायचा, गरजू लोकांना वाटायचा, निराश्रित लोकांना वाटायचा, पीडित लोकांना वाटायचा, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी द्यायचा, असे कोट्यवधी रुपये प्रेमजी आणि त्यांची विप्रो कंपनी आजच्या क्षणाला सुद्धा करत आहे. तुम्ही 8-10 दिवसापूर्वीचे वर्तमानपत्र उघडून पाहिले तर याची साक्ष दिली जाईल. तर पॉझिटिव्ह दृष्टिकोन हा आहे. छायाचित्रकाराकडे अधिक असते सर्व प्रसिद्धीचा स्टंट. पण मला आठवतं की असे 2-3 लोक आहेत, अगदी पुण्याचं उदाहरण घ्यायचं तर मोहन धारिया, वनराई प्रकल्प त्यांनी सगळं हिरवगार करायचं यशस्वी रित्या राबवला. नानाजी देशमुख वारले ते आता. 60 वर्षानंतर मी निवडणूक लढवणार नाही. मध्य प्रदेशात गोंडवन अंत्योदय योजना, शेवटच्या माणसाचा उदय होईल अशी योजना त्यांनी राबवली आणि यशस्वीरित्या करून दाखवली. अगदी दूर कशाला, पुण्यामध्ये चिंचवडला मोराय गोसाईजवळ धनेश्वर मंदिर आहे, त्याच्या पलीकडे गुरुकुलम आहे. तिथलं सगळं प्रमुख प्रणेते गिरीश प्रभुणे आहे. आदिवासी, भिल्ल, वंजारी, वडार, आई वडील नाहीत असे 300-350 मुलं मुली गुरुकुलात आज शिक्षण घेतात. आणि त्यांच्या शिक्षणाचा पाया हाच आहे की शालेय शिक्षणापेक्षा इथून बाहेर पडणारा मुलगा त्याच्या पायावर उभं राहील. सवड मिळाली, वेळ मिळाली तर त्या गुरुकुलला भेट द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल तिथं केवढं मोठं काम उभं आहे. मी तिथे जात होतो पूर्वी. तर याला पॉझिटिव्ह म्हणतात. वेदांत नुसतं विश्वास बंधुत्व मांडत नाही तर वैश्विक एकात्मता मांडतो. त्यांचा जो वेदांत, वेदांत काय आहे, त्यांचे वेद नुसते बोलण्यासाठी नाही, पाठ करण्यासाठी नाही, तर वेदांतामधून त्यांनी वसुदैव कुटुंबकम आपली जी परंपरागत कल्पना आहे ती मांडली. सर्व जग हे माझं घर आहे. माणूस कसाही असो, पशु कसाही असो, चांगला असो वाईट असो, तो व मी एकच आहे ही एकात्मता वेदांताकडून, याचं साक्षात उदाहरण आपल्याजवळ आहे. ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद म्हणून घेतले, कारण त्याला ज्ञानेश्वर आणि तो रेडा दोघेही एकरूप होते. सामरस्य, समन्वय, समुत्कर्ष असा सकारात्मक विचार, विज्ञाननिष्ठ विचार देणाऱ्या ना वेदांतातून मिळाला. वेदांताच्या प्रसाराची ध्वजा स्वामीजींनी खांद्यावर घेतली. राष्ट्रासाठी कोणतं कार्य करायचं आहे हे उद्दिष्ट त्यांच्या मनात नेमकं होतं. एखाद्या वेळा पुनरावृत्ती होईल या मुद्द्याची, म्हणजे कार्य काय करायचं याची दिशा स्पष्ट होती. त्या दृष्टीने ते म्हणतात, सर्वप्रथम हे नीट लक्षात घ्या की हे राष्ट्र झोपड्यात राहते. एखाद्या देशाचं, राष्ट्राचं भविष्य, भवितव्य त्या देशातील राहणाऱ्या लोकांच्या परिस्थितीवर अवलंबून असते. आपण इथल्या गरीब, निम्नस्तरीय, पीडित, दलित लोकांबद्दल काय मत बाळगून असतो याचा विचार केला की माझ्या छातीत कोण वेदना झाल्या म्हणून सांगू. त्यांना वर यायला संधीच नाही, त्यांची सुटका नाही, सुटकेचा अन्य कोणताही मार्ग नाही, त्यांना कोणी मित्र नाही, कोणी सहाय्यकर्ता नाही. प्रतिदिनी ते अधिक अधिक खोलवर बुडतच चाललेत. इथल्या विचारवंतांनी हे सारे पाहिलेही आहे, परंतु दुर्दैवाने त्यांनी हे सारे पाप हिंदू धर्माच्या दाराशी नेऊन ठेवलेत. मित्रांनो, परमेश्वर कृपेने या रहस्याची उकल मला झाली. या अवनीत धर्मात, या अवनीतीस धर्माचा कुठलाही दोष नाही, या उलट या धर्माची शिकवणच बोलकी आहे. या जगात यच्छावत असलेले सर्व प्राणीजात ही तुमची विविध रूपे आहेत. एकदा हे तुम्ही लक्षात घेतलं आणि त्यानुसार आचरण केलं तर ही समस्याच राहणार नाही हा मला विश्वास आहे. ही स्वामीजींची आपल्या वेदांतावरची, तत्वज्ञानावरची प्रचंड श्रद्धा होती. अजून एक स्वामीजींचा विशेष मी तुम्हाला सांगतो, भारत भक्ती. हा तर स्वामीजींचा प्राण. याच्या प्रभाव क्षेत्रात जो जो आला तो याच भक्तिरंगात रंगून गेला. जसे सुगंधित सुंदर फुलं काही काळ आपल्या ओंजळीत घेतली तर तेवढ्याच पुष्प सहवासाने आपली ओंजळी गंधमय होऊन जाते, सुवासिक होते. स्वामीजींच्या मधुर आवाजात भारत हा शब्द सर्वप्रथम ऐकला त्या क्षणी आमच्या मनात भारताविषयी आत्मिक प्रेम निर्माण झाले. त्या प्रेमात स्नेह, ममता, अस्मिता, उत्सुकता, साहसता, शूरता, आदरता, अभिमान, काय काय सांगू, हे सर्व भाव समाविष्ट झाले होते. जे जे उदात्त उत्तम आहे त्याचे देशवासियांसमोर सौधारण उदाहरण त्यांनी दिले. या संदर्भात भगिनी निवेदिताचं एक टिपण अत्यंत बोलक आहे. जपान प्रखर राष्ट्रभक्ती अन्यत्र नाही, ते नुसतं बोलतच नाही तर कृती करतात. आपण मागच्या भागात संप बुटाचा कारखाना हा भाग पाहिलाय. तिथे युद्धात दुसरं इतिहासाचा शिक्षक नव्हे विद्यार्थी म्हणून सांगतो, दुसऱ्या महायुद्धात कोणी विश्वासघात नाही जपानमध्ये, उलट सर्वस्व अर्पण करण्याची तयारी. एक प्रचंड खाई निर्माण झालेली होती आणि ती खाई पार करायची म्हणजे इंजिनियर येणार, ते तातडीने पूल उभारणार आणि मग त्याच्यावरून सैन्य जाणार. नुसतं आव्हान करण्यात आलं, त्याला प्रसार माध्यमे एवढी वेगवान नव्हती. सर्वत्र आव्हान करण्यात आलं आणि सांगण्यात आलं की असा असा प्रसंग आहे. क्षणाचाही विचार न करता युवक, युवती, वृद्ध, बाल, बालिका एक जात सगळे धावत निघाले आणि क्षणाचाही विचार न करता धडाधड धडाधड सगळ्यांनी त्या खाईत उड्या टाकल्या. खाई भरून गेली आणि त्यांच्या शवांवरून सैन्य गेलं. याला म्हणायचं देशभक्ती. आणि महायुद्ध फिरलं कुठे होतं? रशिया, स्टॅलिनग्राडचा लढा. चौकाचौकातून घराघरातून लढाई लढली गेली. ज्याला राष्ट्र एक होतं त्याला अशा घटना घडतात, त्याला देशभक्ती म्हणतात. आपल्यामध्ये देशभक्ती नाही आहे असं नाही. आपणही पाहिलेलं आहे की खलिस्तानची चळवळ ज्याला तीव्र होती, काहीतरी अतिरेक्या कारवाया चालू होत्या, त्याला उसाच्या मळ्यांमध्ये पंजाबमध्ये अतिरेकी लपून बसले, पाकिस्तानी लपून बसले, त्याला ऊसवाल्यांनी मळेवाल्यांनी कुठल्याही क्षणाचा विचार न करता उभ्या उसाला आग लावून दिली होती. राष्ट्रभक्तीबद्दल आपल्यालाही अभिमान आहे अशा गोष्टी आहेत. 1947 साली भारत स्वतंत्र झाला. हैदराबाद, जुनागड, काश्मीर समस्या या टांगत्या तलवारीनिशी आपल्यावर होत्या. आजही काश्मीर धुमसतोच आहे, पण असंही असलं तरी सर्वस्वपणे या समस्यांवर मात करीत एकसंघ भारत सरदार वल्लभभाई पटेलांनी घडवूनच आणला. आणि त्यानंतर आलेले राज्यकर्ते पक्ष कुठलाही असो, परंतु त्यांनी देशासाठी सर्वोच्च तऱ्हेची आपली तयारी दाखवली, त्यागाची तयारी दाखवली. म्हणूनच आज आपण सुखाने जगतो आहोत. प्राणीमित्र स्वामीजी पण आपण अनुभवलेले आहे. पक्ष्यांचा मुक्त वावर होता त्यांच्या मठात. पहिल्यांदा हरिण, नंतर काही कोंबड्या, मग पाठोपाठ शेळ्या, मेंढ्या आणि त्यातल्या त्यात हंसी, बकरी व भालू नावाचं कोकरू, वाघ्या, कुत्रा हे त्यांचे खास मित्र. बागेत फुलझाडं आणि फळझाडंही विपुल. वाघ्या म्हणजे कुत्रा मठाच्या मालकाच्या तोऱ्यात वावरत असे आणि सगळीकडे फिरत असे एखाद्या पहारेकऱ्यासारखा. हंसी बकरी स्वामीजींची विनवणी चाले तिला, दूध देते का ग बाई, दूध देते का ग बाई. छोट्या कोकरांच्या गळ्यातील घंटांचा मंजूळ ध्वनी सर्वांनाच भुलवून टाकत असे. थोडक्यात जलचर, भूचर, वृक्षवेली यांचे वायदे पूर्ण करण्यात, त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यात स्वामीजींना धन्यता वाटत असे आणि त्यांचा दिवस कुठे जात असे त्यांना कळत नसे. आणि मी पुन्हा म्हणेल, स्मरण का तर आजच्या युवकांबद्दल त्यांना चीड का वाटते, तो म्हणजे ओठातल्या ओठात पुटपुटणे, मंद हसणे, नाटकी पद्धतीने बोलणे, चालणे, बायकी हावभाव करणे, या साऱ्या गोष्टींचा स्वामीजींना तीव्र चीड होती, नव्हे घृणा होती. स्वामीजींच्या मते युवक कसा असावा हे त्यांचे एक चरित्र लेखक सत्येंद्रनाथ मुजुमदार यांच्या शब्दातच सांगतो. युवकाची प्रत्येक कृती पुरुषार्थीच असली पाहिजे, सदैव त्याने पराक्रमासाठी सिद्धच असले पाहिजे. त्याचं बलदंड शरीर, दुर्दम्य आशावाद ती असलं पाहिजे आणि भव्य भव्य स्वप्न पाहण्याची आणि ते कृतीत आणण्याची त्याची नेहमी तयारी असली पाहिजे आणि त्यासाठी कष्टाची जोडावी, यातूनच युवक सिद्ध होईल. अशा रीतीने आपण स्वामीजींना अभिप्रेत असलेला युवक पाहत होतो. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर प्रेम करणारे प्रेमिकांनो आणि माझ्या मायबाप श्रोते हो, त्यांच्याच भाषेत मी सांगेल त्यांचं जे घोषवाक्य आहे, आनंदी रहा आनंद लुटा. पुढच्या भागात आपण अजून स्वामीजींच्या काही गुणविशेषांची दखल घेणार आहोत. सध्या या ठिकाणी मी थांबतो. आपल्याला मनापासून अभिवादन करतो. धन्यवाद.

0: पुणेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा.